भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 75 दशक 6 समास 2 जय जय रघुवीर समर्थ। जे शस्त्राने तोडले तरीही तुटत नाही, अग्नीने जाळले तरी जळत नाही, पाण्यामध्ये कालवले तरी कालवले जात नाही, वाऱ्यामुळे उडत नाही, पडत नाही, झडत नाही, घडत नाही, दडत नाही, ते परब्रह्म असते, त्याला कोणताही रंग नसतो, तो सगळ्यांपेक्षा विलक्षण असते, परंतु सदा सर्व काळ वसते, दिसलं नाही तरी काय झालं, पण ते सगळीकडे असतं, सूक्ष्मपणे सगळीकडे भरलेले असते, आपल्या डोळ्यांना दिसेल तेच पाहण्याची आपल्याला सवय असते, पण जे गुप्त आहे ते जाणावे, दिसते ते असार आहे, गुप्त आहे ते सार आहे, गुरुच्या मुखाद्वारे हा विचार समजू शकतो, उमजत नाही ते समजावे, दिसत नाही ते पाहावे, जे कळत नाही ते जाणावे, विवेकाच्या योगाने गुप्त तेच प्रकट करावे, असाध्य ते साध्य करावे, अवघड आहे ते सावकाश अभ्यासावे, वेद ब्रह्मदेव आणि शेष हे देखील शिणले तेच परब्रह्म आपण साधावे, कोणत्या उपायाने ते जाणावे तीच माहिती मी देत आहे, अध्यात्म श्रवण करून परब्रह्म व्हावे, पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, व्यक्त होणारे वर्ण नाही, असे ते अव्यक्त आहे त्याला म्हणावे देव, सामान्य लोकांच्या स्वभावानुसार गाव तितके देव, मात्र ते लोकांसाठी असतात, देव हा निर्गुण आहे असा प्रत्यय आल्यावर आपणच आपला शोध घ्यावा, देवाची खरी ओळख पडते आणि आपणच देव होतो, माझे शरीर असे आपण म्हणतो तरी तो देहापेक्षा वेगळाच असतो, मन माझे असे जाणतो तरी मन म्हणजे आपण नाही, देहाचा विचार केला तर हा 5 विस्तार आहे, ती तत्वे नाहीशी झाल्यास आत्माच उरतो, आत्म्याला ठाव नाही, इथे काहीही पाहावे लागत नाही, तत्व तत्वाच्या ठाई विभागली जातात, देह म्हणजे बांधलेले गाठोडे आहे, ते जो कोणी विचारपूर्वक सोडवतो तेव्हा ते आढळत नाही, शरीर म्हणजे तत्वांचे गाठोडे, याचा विचार करता एक आत्माच निरंतर आहे, आपण नाही, आपल्याला ठाव नाही, जन्ममृत्यू कसे असतील, आत्म्याच्या ठाई पापपुण्य नसते, पाप पुण्य यमयातना हे निर्गुणी असताना नसतात, आपण ब्रह्मरूप झाल्यास जन्ममरण देखील नसतं, देहबुद्धीने बांधला गेला तो विवेकामुळे मोकळा झाला, देहातीत झाल्यावर मोक्षपद मिळाले, त्यामुळे जन्माचे सार्थक झाले, आपण निर्गुण आत्मा, परंतु हा विवेक पाहणाऱ्यालाच दिसतो, जागे झाल्यावर स्वप्न नाहीसे होते, विवेक जागृत झाल्यावर दृश्य नाहीसे होते, स्वरूपानुसंधानामुळे प्राणी मात्र वाचतात, आपल्याला आपण निवेदन करावे, विवेकाने आपण न राहावे, याचे नाव आत्मनिवेदन, आधी अध्यात्मश्रवण, मग सद्गुरु पादसेवन, पुढे सद्गुरूच्या प्रसादामुळे आत्मनिवेदन, आत्मनिवेदनानंतर परिपूर्ण वस्तू निरंतर आत्मा हा बोध होतो, या ब्रह्मबोधामुळे आपण ब्रह्म होतो, संसाराचा खेद नाहीसा होतो, देह प्रारब्ध भोगत राहतो, यालाच म्हणतात आत्मज्ञान, याला म्हणतात समाधान, परब्रह्माशी अभिन्न भक्त झाला। आता जे व्हायचे ते होई नका, जायचे ते जाई नका, मनातील जन्मवृत्तीची शंका तुटली, संसारातील कष्ट येरधारा चुकले, देव आणि भक्ताचे ऐक्य झाले, सत्संग केल्याने मुख्य देव कोणता ते ओळखले। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मपावन्नाम समास द्वितीय समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. शेवटी करावी प्रार्थना एक, सकाळी लवकर उठावे, भगवंताचे स्मरण करावे, हात पाय स्वच्छ धुवावे, मानस पूजा करावी, हृदयात ठेवावे रामाचे ठाण, षोडोषोपचारे करावे पूजन, गंध फूल करावे अर्पण, नैवेद्य करावा अर्पण, मनाने प्रसाद घ्यावा जाण. शेवटी करावी प्रार्थना एक, रामा तुला मी शरण देख, जे जे म्हटले मी माझे ते ते रामा तुझे, आता न गुंतवा माझे मन, रामा मी आलो तुला शरण, वासना न उठो तुझी काही, नामामध्ये प्रेम भरपूर दे, सदा राखावे समाधान, जे तुझे कृपे वाचून नाही जाण, नीती धर्माचे आचरण, तुझे कृपेने व्हावे जतन, न मागणे आता काही, मी तुझ्यासाठी जिवंत पाही, आता द्या नामाचे अखंड स्मरण, देह केला तुला अर्पण, रामा जे जे काही तू करी त्यात समाधानाला द्यावे पुरी, आता रामा एकच करी तुझा विसर न पडो अंतरी, तुझे नामाची आवडी याहून तुझे मागणे नसावे उरी, हेची द्यावे मला दान, दीन आलो तुझ शरण, रामा मला एकच द्यावे तुझे अनुसंधान टिकावे, नको नको ब्रह्मज्ञान, काव्य शास्त्र व्युत्पत्तीचे ज्ञान, काम क्रोधाचे विकार जाळता ती वारंवार, आता तारी अथवा मारी तुझी कास कधी न सोडी, आता रामा तुझा झालो कर्तेपणातून मुक्त झालो, माझे सर्व ते तुझे पाही, माझे मी पण हिरोनी जाई, रामा आता एकची करी वृत्ती सदा राहो तुझे वरी, रामा मी कोठे जावे तुझं वाचून कोठे राहावे, देहबुद्धीची नड फार ती करावी रामा तुम्ही दूर, आजवर विषय केला आपलासा, न ओळखता पडलो त्याच्या फासा, रामा सर्व सत्ता तुझ्या हाती, समाधान राहिला अशी करावी वृत्ती, तुझे जवळ मागणे दुजे नाही, हृदयात तुझा वास अखंड राही, आता तुझ्यासाठी माझे जीवन, तुला तन मन केले अर्पण, तुमचे चिंतनी लागावे मन, कृपा करी रघुनंदन, ऐसे करावे रामाचे स्तवन, रक्षण करता एक भगवंत मनी जाणून, ऐसे व्हावे अनन्य दीन, तात्काळ भेटेल रघुनंदन, रामा परते न माना तुझे साधन, जैसे पतिव्रतेस पती प्रमाण, नामा परते न मानावे सत्य, ज्याने राम होईल अंकित, हेच सर्व साधू संतांचे बोल, कोणीही न मानावे फोल, नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण, मनी असो नसो करावे नामस्मरण, नामाविण दुजे काही सत्य सत्य त्रिवाचा नाही, नामाच्या संगती ज्या व्यवहाराची प्राप्ती, तोच व्यवहार जाई भगवत सेवेप्रती, जानके जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी।
1: जीवन मूल्यांचं अक्षय पत्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन। घडणाऱ्या मुलांसाठी भाग 11 मैदाने बोलवत आहेत या लेखाचा उत्तरार्ध। वेळ नाही हो, अहो वेळ नाहीये असं घोकत बसू नका। आरोग्य संपन्न होण्याची, व्यायामाची, शरीर सुदृढ ठेवणाऱ्या खेळाची हीच वेळ आहे मित्रांनो। वेळ मिळेल तेव्हा वेळ गेला असं व्हायला नको। वयाच्या 85व्या वर्षी व्यायामशाळेचे आजीव सभासत्व घेऊन काय उपयोग? अ पहिली डंबेल उचलतानाच कमरेत लचक भरायची, अ हसता काय खदा खदा। हे व्हायला नको असेल तर तुमच्या धावपळीच्या दिवसात व्यायाम आणि खेळ यांना स्थान असलंच पाहिजे। हल्ली पाहतो आपण सगळीकडे तर खरंच मन पिळवटून येतं। शाळेतून घरी आलात की नंतर आपले डोळे गुंतून आपण चित्रदर्शन बघण्यात गुंगून जातो। मोकळा वारा, निळं आकाश तुम्हाला मिळतच नाही, केवळ हाणामारी, नाचगाणी यांची या वयालाच हादरा देणारी दृश्य पाहून पाहून पाहून तुमची कल्पनाशक्तीच खुरकटून जाते। नुसतं बघत राहणं या पलीकडे आपल्या हातात काही नसतं। तासन तास मुलं आपली वाया गीतं, विचित्र हार पाहण्यामध्ये गुंतलेली असतात। सांगा, तुम्ही सांगा, स्वतःला घडवायचं, फुलवायचं हे तरी केव्हा? हरवलं आहे अशी जाहिरात आपण वाचतो ना, तसं हल्ली मनावासा वाटतंय की मैदानं हरवली आहेत। बालमित्रांनो, नुसती मैदानच हरवली नाहीत तर त्यामुळे खूप खेळावं ही वृत्तीसुद्धा हरवत चालली आहे। दूरदर्शनवरील सामने बघण्यातच आपण धन्यता मानतो। केवळ इतर खेळतायत हे बघून आपलं आरोग्य कसं वाढेल? म्हणून थोडं दूर जाऊन तिथं मैदान असतील तिथं आपण जायला हवं। मैदानाची मातीसुद्धा तुमच्याशी गुजगोष्टी करण्यासाठी तेवढीच उत्सुक असते। शाळेतल्या वर्षा सहली किंवा अन्य सहली ही सुद्धा आपल्या मानसिक आरोग्यावर उत्तम परिणाम घडवून आणणारी गोष्ट आहे। शहरी प्रदूषणापासून एक दोन दिवस आपण जातो तेही सर्व एकत्र, बसमधली ती धमाल गाणी, गाण्यांच्या सोबतीत वळणावळणाचे हिरवे रस्ते, बहरून टाकणारे ते सर्व क्षण आपल्याला कळत न कळत जगण्याचा एक नवाच प्राणवायू देतात। वर्षा सहलीतले ते भिजणं, पावसाच्या धारा झेलणं, हिरव्या गवतावरील पाकोळ्या पाहून डोळ्यांनाच रंगीत करणं, हे सगळं मन समृद्ध करणारच असतं। एकत्र वनभोजन हे तर खरं मनभोजनच असतं। प्रत्येकाच्या वेगवेगळ्या डब्यातल्या चवी कळतात। यात फक्त अन्नाची देवघेव होत नाही मित्रांनो, स्नेहाचाही संवाद होतो। या सगळ्या आठवणी नंतर पुष्कळ दिवस आपल्या सोबतीला उरतात। अत्तराची कुपी कशी जुनी झाली, अत्तर संपलं तरी झाकण उघडलं आणि नाकाला लावलं तर गंध येतो, तशीच आठवणींची ही कुपी खास आठवणींचा गंध घेऊन आपले कंटाळवाणे क्षण सुखद करते। सहल ही सुद्धा या अर्थाने एक सामुदायिक क्रीडाच आहे, मानसिक आनंदाची। खेळातून मनात झिरपलेल्या खेळाडूपणा आपली जगण्याची वृत्तीच पार बदलवून टाकतो। हसत खेळत जीवन जगायची टवटवीत मनोवृत्ती आपले सगळे व्यवहारच ओलसर करते। आयुष्यात प्रत्येक वेळी जिंकणंच नसतं मित्रांनो, सोरट्या पावलांनी एखादा पराभव सुद्धा आपल्या समोर येऊन ठाकू शकतो। खेळाडू वृत्ती नसलेली माणसं अशा वेळी कोसळतात, कष्टी होतात, परंतु जिंकण्याबरोबर हरणं हाही जगण्याचाच खेळाचाच एक भाग आहे। हे खेळाशी संबंध असणाऱ्या मुलांना योग्य वयात कळतं। बालमित्रांनो, अभ्यास, छंद, दिनचर्या, वाचन, श्रवण, कुतूहल, प्रवास इत्यादी अनेक जीवन पैलूबरोबर खेळ आणि आपलं आरोग्य याही पलीकडे याच वयात लक्ष द्यायला हवं। मनुष्य जन्म ही आनंदाने रंग टिपण्यासाठी मिळालेली, जन्मोजन्मी न मिळणारी एक दुर्मिळ संधी आहे। या ध्यासानं, जिद्दीनं, व्यासंगानं तुमचं जगणं ही कल्पतरूंची बहरलेली बाग हो आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दातच शुभंकर हो. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात जो जे वांछील प्राणी जात. जीवन मूल्यांचा अक्षय पात्र या मालिकेमध्ये सध्या आपण ऐकत आहोत घडणाऱ्या मुलांसाठी या प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित पुस्तकाचे अभिवाचन.
0: तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींना. तुमचं आमचं गेलेलं आयुष्य किती साधं सोपं होतं नाही. दिवस सूर्य उगवला की सुरू आणि मावळला की संपला. पण आज मात्र उगवणारा प्रत्येक दिवस हा काहीतरी विशेष घेऊन येतो बरं का. आजी दार घे ग लावून बाय म्हणत मनू सटकले. आज तिनं नऊवारी साडी नथ कुड्या असा काही साज शृंगार केला होता की ते ध्यान बघून मला हसूच फुटलं. आज बाईसाहेबांच्या कॉलेजमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन दिसते. हे ऐकताच सोनू म्हणाली, हो अगं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन नाही, ट्रॅडिशनल डे आहे. बरं बरं. हो आणि आजी परवा तुला आमच्या शाळेत तुझा दिवस आहे बरं का. म्हणजे अगं आमच्या शाळेत ग्रँड पॅरेंट्स डे साजरा होणार आहे, तुमचा दिवस करायचा आहे. बाप रे. अगं एवढं म्हणून सोनू पळाली. पण म्हटलं आता जिवंतपणे पण दिवस करण्याचे दिवस आलेत का. रामा रामा रामा. मित्रमैत्रिणींनो आज काय पेरेंट्स डे, फॅमिली डे, मदर्स डे, फादर्स डे, टीचर्स डे, स्टुडंट्स डे, अरे अरे अरे हे सगळे दिवसांचं जंजाळात आपण इतके अडकलोय की दिवस कुठे उगवतो, कसला होता आणि कसा संपला हेच कळत नाही. बघा ना आता हे सगळे दिवस पूर्वी होतेच की हो. पण लक्षात कोण घेतं मला सांगा. 365 दिवसातलं वर्षाला एक दिवस साजरा करून नेमकं काय साधतो आपण. बरं हे दिवसांचं साजरीकरण फक्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरही चालू असतं बरं का. म्हणजे एकच दिवसाचा सेलिब्रेशन दोन दोन वेळी दोन वेगळ्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने. मला सांगा एक दिवस एवढ्या दिवसांचं सेलिब्रेशन कसं काय मावणार एका वर्षात. नाहीच मावत हो. सहज कुतूहल म्हणून कॅलेंडर पुढे ओढलं आणि या दिनविशेषांच्याकडे जरा बारकाईनेच बघायला लागले. आणि बघता बघता या विषया दिवसाच्या विषयांचं आणि विशेष दिवसांचं असं काही लोट अंगावर आला की मी अगदी गुदमरूनच गेले. आता मला सांगा ह्या एवढ्या दिवसांना 365 दिवस वर्षातले कसे पुरायचे हो. नाहीच पुरत मित्रमैत्रिणींनो. आणि म्हणूनच मग कॅलेंडरमधल्या एखाद्या तारखेच्या छोट्याशा चौकटीत दोन चार दिनविशेष दाटीवाटीनं कोंबलेले दिसतात. हो कोंबलेलेच म्हणते मी. कारण ह्या सादरीकरणामध्ये सादरीकरणात हे दिवस जेव्हा उत्साहाने आणि उत्सवासारखे साजरे केले जातात ह्या दिवसांना एका दिवशी चार चार वेळा म्हटल्यानंतर किती वेळ देणार आपण, काय विचार करणार त्याच्यावर. पण लक्षात कोण घेतो. आणि गंमत सांगते कॅलेंडर चायचा तर आता 15 ऑक्टोबरच्या तारखेच्या इथं मी अडकलेच. अहो एका या तारखेला 6 दिनविशेष त्या छोट्याशा चौकटीत दाटीवाटीनं बसले होते आपला उत्सव साजरा होण्याची वाट बघत. मला सांगा अहो या 6 दिवसांच्या उत्सवात प्रत्येकाच्या वाट्याला दिवसातल्या 12 तासातले फक्त 2-2 तास. 2 तासात मग अंध दिन, काठी दिन, आणखी कुठले कुठले दिन करत
चक्क एक दिन तर दिनविशेष म्हणून हस्त प्रक्षालन दिन म्हणून दिसला. बापरे, एका दिवसात हात धुवून त्याचा उत्सव साजरा करून आरोग्यम धनसंपदा खरंच लाभणार का? अहो, लहानपणापासून घरामध्ये घरात हात पाय धुतल्याशिवाय प्रवेश नसायचा. नाही, असंच म्हटलं जायचं, हातपाय धुवा आणि पानावर या. आता रोज रोज हे शब्द कानावर पडल्यावर एक दिवसाच्या उत्सवात जे साधलं जात नाही किंवा जो हेतू असतो तो हेतू न दाखवताही वर्षभर हा आरोग्य दिन म्हणा, हस्त प्रक्षालन दिन म्हणा, घराघरात साजरा होत होता. त्या स्वच्छतेचं आरोग्याचं जणू बाळ कडू रोजच्या रोज दिलं जात होतं. खरं की खोटं? पण लक्षात कोण घेतं? बरं, आता स्वातंत्र्याचा दिवस, प्रत्येकाचं स्वातंत्र्य आणि म्हणूनच प्रत्येकाचा उत्सवही वेगवेगळ्या दिवशी. शिक्षक डे वेगळा, टीचर्स डे म्हणून, स्टुडंट डे म्हणून वेगळा, डॉक्टर्स डे म्हणून वेगळा, मदर्स डे, फादर्स डे, पेरेंट्स डे, फॅमिली डे, अरे बाप रे बाप. या सगळ्या दिवसांच्या महापुरात दिवस कुठे मावळतो हे समजत नाही. मदर्स डे 2 मेला अगदी जगभरात साजरा केला जातो, खरं ना? आणि मग काय, त्या दिवशी मातृदैवतेवर सदिच्छा, शुभेच्छा, गिफ्ट, केक, काय काय म्हणू नका, अगदी प्रेमाला पौर्णिमेच्या चांदण्याची भरती येते. बिचारीचा 364 दिवस घुसमटणारा जीव आता ह्या प्रेमाच्या, काय अपत्य प्रेमाच्या वर्षामानीही घुसमटायला लागतो. आणि 364 दिवसांसारखाच मावळतीचा हा दिवस तिच्या डोळ्यात पाणी आणतो. शिक्षक दिन, विद्यार्थी दिन अगदी वेगळ्या दिवशी साजरे केले जातात. हो, साजरेच केले जातात, कारण तो उत्सवच ठरतो. मला सांगा, त्या एका दिवशी अगदी भरगच्च कार्यक्रमामध्ये संस्कारांचा, त्या दिनविशेषांच्या महत्वाचा पाऊस पडला जातो, खरं की नाही? हो, पण प्रत्यक्षात आज शिक्षक दिन साजरा करणारे आणि विद्यार्थी दिन उत्साहानं उत्सव म्हणून साजरा करणारे शिक्षक म्हणा की विद्यार्थी म्हणा, खरोखरच विद्यार्जनाचं आणि विद्यादानाचं काम करतात का? वास्तव काय हे सगळ्यांनाच आपल्याला पालक म्हणून माहीत आहे आणि विद्यार्थी आपल्याच घरातले. डॉक्टर्स डे, परिचारिका दिन आणि याच्याशी संबंधित अनेक गोष्टींचे दिवस, मग रोगाचे वेगवेगळ्या दिवस. पण मला सांगा, प्रत्यक्षामध्ये हे सगळं आरोग्याचं क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र म्हणजे अश्विनी कुमारांचं कुटुंबच नाही का? हो, पण ह्या कुटुंबातली मंडळी आपल्या त्या कुटुंबाच्या विशेष कर्तव्याच्या बाबतीत खरोखरच तितकी तत्पर, जागरूक आहेत ना? मला वाटतं याविषयी न बोललेलंच बरं, कारण आज या क्षेत्रातलं वास्तव, कटू वास्तव आपण सगळेच अवतीभोवती बघतोय, क्वचित अनुभवतोय. मित्रमैत्रिणींनो, गंमत म्हणजे पालक दिन. अहो, पुलंचं एक वाक्य मला आठवत आहे. पुलं म्हणले होते, आमच्या लहानपणी पालक ही भाजी होती, पालक नावाची थान होती. पण आज जर पुलं असते तर हे दिवसांचे उत्सव बघण्यात, आणि पालक ह्या भाजीचा सुद्धा उत्सवाचा दिवस आहे हे बघून त्यांना काय वाटलं असतं मला सांगता येत नाही. पण मित्रमैत्रिणींनो, तुम्ही कल्पना करू शकता, 26 जुलै हा दिवस, 27 जुलै हा दिवस पालक म्हणजे
माणसं आपल्या मुलांशी जुळलेले रक्ताने, नात्याने, मनाने उत्सव साजरा केला जातो या दिवशी. आणि गंमत म्हणजे जगात पालक या भाजीचा सुद्धा उत्सव साजरा होतो बरं का 26 मार्चला. आता मला सांगा, भाजी काय आणि आई वडील काय, सगळेच उत्सवाचे विषय झालेले आहेत. पण मुख्य मुळात प्रश्न पडतो, कुटुंब दिवस म्हणून साजरा होणारा दिवस खरोखरच कुटुंबाची असलेली भावना, कुटुंबातलं ऐक्य आणि पूर्वीच्या काळी नात्यातले निराधार लोकांनाही सामावून घेत बनलेलं कुटुंब, त्यांचं एकमेकांविषयीचं प्रेम, हे फक्त एक दिवसाचा उत्सव नव्हता, 365 दिवसाच्या वर्षाचाही तो उत्सव नव्हता, तर आयुष्यभराचा तो उत्सव होता. आणि मग त्यातनं नात्या गोत्यातले नसलेल्यांचेही भावबंध पिढ्यान्पिढ्या जपत केलेले असायचे, जपत गेलेले होते, आणि याची मी स्वतःही साक्षीदार आहे. मित्रमैत्रिणींनो, फॅमिली डे असो, मदर्स डे असो किंवा हो, हल्ली सगळ्यांच्या विशेषतः या कॉलेजमधल्या युवक युवतींचा फ्रेंडशिप डे हा भयंकर गाजतो. हातभर फ्रेंडशिपचे बँड बांधलेले असतात. पण मला सांगा, ह्या बँडशी त्यांचा बॉन्ड आयुष्यभरासाठी असतो का फक्त उत्सवासाठी? खरोखरच ही गोष्ट अंतर्मुख करणारी आहे. दिवस हे दिवसाच्या उत्सवासाठी साजरे करायचे नसून, ही एक आपणच आपल्याशी केलेली कमिटमेंट आहे, आपणच आपल्याशी ठेवलेली ठेवायची बांधिलकी आहे. मग ते कुटुंब असो, आई असो, मित्र असो किंवा देश, देशाप्रतीचं कर्तव्य एक नागरिक म्हणून, ह्या सगळ्याची एक घट्ट मान, गाठ आणि अतूट असं नातं, हे खरोखरच या दिवसाचं महत्त्व नाही का? पण लक्षात कोण घेतं? आणि म्हणूनच हे दिवस हे कुठल्याही जबाबदारीची, कर्तव्याची आंतरिक जाणीव देणारे, जागरण करणारे न ठरता, मला वाटतं फक्त उत्सवच ठरतात. आज उत्सव साजरा झाला की उद्या आपण विसरतो. दिवाळी नाही का साजरी केली, दुसऱ्या दिवशीपासून रुटून सुरू. पण खरोखरच ह्या दिवसांचा उद्देश, हेतू आणि त्यातलं मर्म जाणून घ्यायला हवं. आणि मगच ते साजरे झाले तरच ते साजरे होतील, नाही का? पण लक्षात कोण घेतं? मित्रमैत्रिणींनो, निदान आपण तरी लक्षात घेऊया आणि दिवस हा दिवसासाठी, उत्सवासाठी न पाळता आपण हा उत्सव आयुष्यभरासाठी साजरा करूया. कसं? पुन्हा भेटूया याच वेळी, याच दिवशी.

0: नमस्कार, मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते आहे.
1: चला जाऊया या कार्यक्रमात. आपण भेट देत आहोत मालदीव या बेटाला. मागील भागानुसार आपण आता मालदीवला पोचणार आहोत. तर मी तुम्हाला सांगत होते मालदीवला आपण कसे जाल, तर भारतातून विमानाने मालेला जाता येते आणि तिथे पोचायला 4 ते 4.5 तास लागतात. माले ही मालदीवची राजधानी आहे आणि सर्वसाधारण शहरासारखे दिसणारे हे शहर असले तरीही हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. दिल्ली मुंबई इथून इंडिगो, एअर इंडिया, विस्तारा, श्रीलंकन एअरलाइन्स आणि मालदीवन एअरलाइन्स अशा अनेक प्रकारच्या विमानाची उड्डाणे दररोज जातात किंवा आठवड्यातून एकदा जातात. मालेला जायला थेट विमानसेवा कार्यरत आहे हाच इथला मुख्य फायदा आहे. आम्ही सिंगापूरहून मालेला गेलो. 4.5 तासाच्या प्रवासात मंडळी खूप मजा केली. विशेषतः विविध देशातून आलेली माणसं पाहायला खूप गंमत वाटते. विमान सिंगापूरहून सुटणार असल्यामुळे स्थानिक सिंगापुरी लोक तर दिसतातच, पण अनेक युरोपियन लोकही, तसेच अमेरिकन, चिनी, आफ्रिकन, अरेबिक लोक आपल्याला पाहायला मिळतात. आणखीही बऱ्याच देशातले लोक दिसत होते, पण त्यांची नावं मला माहिती नव्हती. अर्थात डिसेंबर हा महिना असल्यामुळे नाताळचा उत्साह सगळीकडे भरभरून दिसत असतो, त्यामुळे अनेक देशातील प्रवासी या देशातून त्या देशात किंवा अशा बेटांवरती प्रवास करत असतात. हीच तर या प्रवासाची गंमत असते. असो, आता मी तुम्हाला आम्ही कुठे उतरलो होतो त्याची माहिती सांगते. मागील भागात मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण कोणत्याही प्रवासाला निघण्यापूर्वी आपण कुठे उतरणार आहोत या स्थानकाचं व्यवस्थित माहिती काढून रिझर्वेशन केलेले असावे, म्हणजे पुढील प्रवास सोयीचा होतो, आपले राहणेही सोयीस्कर होते. तर आम्ही कुरुंबा रिझॉर्ट आम्हाला राहायला निवडले होते आणि कुरुंबा रिझॉर्टसारखीच इथे अनेकही आपल्या खिशाला परवडणारी रिझॉर्ट्स आहेत. तरीही इतर देशांच्या मानाने मालदीव हे थोडेसे महाग स्थळ आहे हे मी तुम्हाला आधीच सांगू इच्छिते. असो, तर कुरुंबा या रिझॉर्टमध्ये उतरल्यावर, म्हणजे त्या उतरण्याच्या आधी आम्हाला एक त्यांची जी यॉट आहे ती समुद्रावर न्यायला आली होती. तिथे जायला जवळजवळ 15-20 मिनिटांचा समुद्राचा प्रवास करायला लागला. ही सर्व सोय रिझॉर्टवाल्यांनीच केलेली असते, कारण मालदीववरील प्रत्येक बेट हे पाण्याने जोडलेले आहे आणि प्रत्येक बेटावर एक रिझॉर्ट किंवा हॉटेल आहे. हा खरोखरच एक अद्भुत अनुभव आहे. आता कुरुंबा या शब्दाचा अर्थ मी शोधू लागले तेव्हा अर्थ स्थानिक भाषेत शहाळं किंवा कोकोनट असा होतो, हे पण मला गमतीशीर वाटलं. आणि जेव्हा मी प्रत्यक्ष रिझॉर्टला गेले तेव्हा या शब्दाचा खरोखर अर्थ सार्थ असल्याची खूण पटली. सर्व बाजूंनी वेढलेला खळाळता करडा निळसर समुद्र, मधोमध हिरवी गर्द उंचच उंच नारळाची झाडं, नैसर्गिक फुलापानांची गर्दी यावर आपली नजर अक्षरशः खिळून राहते आणि गंमत वाटते आणि कौतुक वाटते ते ह्या लोकांनी जपलेल्या हिरवाईचे. या हिरवाईबरोबर आपल्या मनाला एक अद्भुत शांती मिळते आणि या शांततेत बुद्धाच्या प्रार्थनेची भव्यता, नम्रता आणि आर्जवय असे माझ्या मनात उगीच येऊन जाते. शहराच्या कोलाहलापासून जर इथे दूर येऊन तुम्हाला राहायचं असेल तर या पवित्र शांत वातावरणात जरूर या, हे मी अर्ज जरूर सांगेन. कुरुंबाला तसेही काही महत्त्व आहे आणि ते का ते मी सांगते, कारण हिंदी फिल्मचे शूटिंग झाले आहे आणि त्याचे लोकांना फार महत्त्व वाटते. आमच्या यॉटचा कप्तान चक्क अक्षय कुमारचा फॅन होता, तर त्याचा तरुण असिस्टंट अमिताभ बच्चनचा. आपले बॉलिवूड हे देशविदेशात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे आणि याचं मला भयंकर कौतुक वाटते. गंमत म्हणजे भारतातील प्रत्येक व्यक्तीला बॉलिवूडचा डान्स करता येतो असा येथील लोकांचा समज, अर्थातच गैरसमज आहे. असो, आता महत्त्वाची गोष्ट सांगते की आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि पूर्वीचे मनमोहन सिंगजी हे सुद्धा कुरुंबातच उतरले होते असे आमच्या कॅप्टनने आम्हाला आवर्जून सांगितले. आता कुरुंबामध्ये गेल्यावरती सगळ्यात गंमत वाटली ती दारात असलेला समुद्र. आम्ही उतरलेली विला प्रशस्त होती, मागे पुढे अंगण आणि फुलबाग होते आणि समोर अक्षरशः 10-15 पावलं चालून गेल्यावर पांढऱ्या शुभ्र वाळूची पुळण आणि त्याला लागूनच निळसर समुद्र. आहा हा मंडळी, असे सुख क्वचितच मिळते. दिवस रात्र समुद्राची गाज आपल्याला ऐकू येत असते. कुरुंबाच्या लोकांनी ज्या बंगल्या बांधलेल्या आहेत तिथे राहायला आणि बाजूला लहानसा स्विमिंग पूल, वरती खुले आकाश, आजूबाजूला नारळाने लगडलेली झाडे आणि सोबतीला समुद्राची शांत सुरातील गाज. मंडळी, या पलीकडे सुख काय असू शकेल? माझ्यासारख्या परदेशी राहणाऱ्या व्यक्तीलाच काय, पण तुमच्या स्वतःच्याही बागा किंवा बंगली असली तरी सुद्धा हे सुख तुम्ही जरूर अनुभवावे असे मी तुम्हाला सांगू इच्छिते. असो, आता इथे राहिल्यावर मी तर उठले की हातात चहाचा कप घेऊन पहिले समुद्रावर धाव घ्यायची. अगदी रात्री झोपेपर्यंत माझा मुक्काम समुद्रावरच असायचा आणि बाकीचे सगळे कार्यक्रमसुद्धा समुद्रावरच. तर ह्या कार्यक्रमाविषयी आपण जरूर जाणून घेऊया, पण मंडळी इथे थांबायची वेळ झाली आहे. त्यामुळे पुढील भागात मी याविषयी खूप सारे सांगेन. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.

हॅलो हॅलो बालमित्रांनो, हो आली आली स्मृती आजी आली, छान छान गोष्टी येऊन आली. हो आज मी तुम्हाला दोन वेगवेगळ्या गोष्टी सांगणार आहे. हो तुमचा जे गोष्टी गाणी सांगते की नाही तुम्हाला, हो आज ना जरा वेगळी माहिती देणार तुम्हाला. कसली माहिती? लाजाळूच्या झाडाचे. अरे असं आलं का? हे आहे संजय येलवाडा, त्यांनी या लाजाळूच्या वेलीविषयी झाडाविषयी आपल्याला माहिती दिली. ऐकलंय का लाजाळूचं झाड असतं, लाजाळूची वेल असते, ऐकलंय का तुम्ही? ऐकलं नसेल आज ओळख करून घ्या. हो मी पण आमच्या केटीजम कॉलेजमध्ये लाजाळूची वेल पाहिली होती आणि त्याच्याजवळ मी बसले आणि तिला मी हात लावला आणि एकदम मिटली पानं. मलाही त्यावेळी मोठी गंमत वाटली होती. आता तुम्ही सुद्धा बघा, रानावना कधीमध्ये जायचं, झाडं पानं बघायची, वेगवेगळ्या पानांची वेलींची माहिती करून घ्यायची, फुलांची माहिती करून घ्यायची. अहो अभ्यास महत्त्वाचा असतोच असतो, पण ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. तुम्ही घराबाहेर पडला की तुम्हाला घराबाहेरचं वेगळं जग दिसतं, पक्षी दिसतात, पानं दिसतात, फुलं दिसतात, झाडं दिसतात, आणि किती प्रकारची विविधता झाडांमध्ये आहे. या सगळ्या प्रकारची विविधता आपण बघितली पाहिजे. झाडांची नावं आपल्याला माहीत हवेत, त्या झाडाचा उपयोग काय आहे, ते औषधी आहेत का, झाडावर कोणकोणते पक्षी बसतात, कोणकोणते वेली त्यांना बी लागतात, कोणकोणती फुलं येतात, ही सगळी माहितीसुद्धा अतिशय मनोरंजक असते आणि मनोरंजनाबरोबरच आपल्या दृष्टीला ती खूप आनंद देते. झाडं सजीव आहे तुम्हाला माहिती आहे ना? काय का? रानावनात फिरणे हा पिऊचा छंदच. झाडांविषयी जाणून घेण्यास ती कायम उत्सुक. रानफुलांचं तर तिला आकर्षणच. हो मला सुद्धा फार रान आवडतं बापा. मी आमच्या रासेगावला जाते, खूप झाडं वाढवली, तुम्हाला मी सांगितले ना मागेच. हो खूप फुलं लावली तिथे मी आणि जवळजवळ 1000 प्रकारची झाडं लावली आहेत. एवढी सुंदर झाली आमची बाग आता रासेगावची, तर बघतच राहावं. तर या पिऊला सुद्धा छंद होता आणि अशी रानावनात गेली, नवीन काही दिसलं की त्याची माहिती घेतल्याशिवाय तिला चैन पडायचं नाही. असंच एक रविवारी ती बाबांबरोबर डोंगरावर गेले. जिकडे तिकडे हिरवे हिरवे गवत, हिरवे झाडे आणि झुडपे, गार वारा, पक्ष्यांची खिलबिल, वा असे प्रसन्न वातावरण पाहून पिऊ आनंदली. पायातले सँडल काढले तर तळव्याला गवताच्या गुलगुल्या झाल्याने तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. ती गवतावर चालत राहिली. तिचा हा आनंद बाबा पाहतच उभे होते. डोंगरात कुठे फिरावे आणि कुठे नाही असे तिला झाले होते. चालताना एके ठिकाणी ती थांबली, तिला काहीतरी दिसले, ती खाली बसली आणि समोरच्या छोट्याशा वेलीकडे तिने पाहिलं. ही वेल जरा वेगळी दिसत होती, अशी वेल तिने आधी कधीच पाहिली नव्हती. तिने वेलीच्या पानाला हात लावला. ज्या पानांना पिऊने हात लावला ती पाने आतल्या बाजूने बंद झाली. अरे वा, पिऊ घाबरलीच, तिच्यात क्यू पार उभी राहिली. बाबा म्हणे, बाबा बाबा इकडे या. बाबा लगेच पिऊकडे गेले. तशी पिऊ म्हणे, बाबा या पानाने मी हात लावला तर ती पाने आतल्या बाजूने बंद झाली. बाबा हसले. बाबा हसतायत हे पिऊला कळलेच नाही. ती गोंधळली आणि म्हणाली, अहो बाबा हात लावला की बंद होणारी पाने मी कधी बघितलीच नाही, त्यामुळे मी घाबरले. याआधी मी अनेक झाडे झुडपांच्या पानांना हात लावला होता पण कधी त्यांची पाने बंद झाली नाहीत, या वेलीची पानं का बरं बंद होत आहेत? तेव्हा बाबा म्हणाले, अगं वेडो भाई, या वेलीचं नाव लाजाळू. या वेली

च्या पानांना हात लावला की त्याने पाने लाजतात आणि ती आतल्या बाजूने बंद होतात. तसे आश्चर्यचकित होऊन पियू म्हणाली, खरेच बाबा? असे बाबा म्हणाले, हो बाळा, अगदी खरे आहे. असं म्हणून बाबा खाली बसले आणि लहाजाव्याच्या पानांना त्याने हात लावला, तशी पाने आतल्या बाजूने बंद झाली. ही जादू पाहून पियू खुटकन हसले. तसे तिने पुन्हा बाबाने दुसऱ्या पानांना हात लावला, तीही पाने बंद झाली. लाजणाऱ्या पानांना पाहून पियूला आनंद झाला. पाने बंद पाहून तो ती जोर जोरात हसत होती, तीही पानांना हात लावत होती. आणि हात लावून ती पानं जेव्हा मिटत होती तेव्हा तिला खूप खूप मजा येत होती, आनंद घेत होती. डोंगरावर अशाही वेली असतात हे पियूला माहीत नव्हतं. म्हणून पियू म्हणाली, बाबा वेली सजीव असतात हे माहीत होतं, पण ती लाजाळूही असते हे मला मात्र माहीत नव्हतं बरं. बाबा म्हणाले, बाळा डोंगरावर नेहमी उपयुक्त अशा वेली पानं फुलं असतात. प्राण्यांना चारा, पक्ष्यांना खाऊ, कीटकांना खाऊ, मानवांना औषधी वनस्पती असे ते देत असतात. ही लाजाळूची वेली आहे ना, ती औषधी वनस्पती आहे. तशी पियू म्हणाली, औषधी म्हणजे काय हो बाबा? ते म्हणाले, बाळा ही लाजाळू वनस्पती विविध आजारांना उपयुक्त ठरते, म्हणून तिला औषधी वनस्पती म्हणतात. म्हणजे कोणत्या आजारावर बाबा? बाबा म्हणाले, जखमीतून रक्तप्रवाह थांबण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो. खोकला, अंगावरची सूज, मुतखडा, मूळव्याध, पित्त, खप आदींसाठी ही लाजाळू उपयुक्त आहे. तसेच लहान मुलांच्या वेदनायुक्त आजारावरही ही वनस्पती उपयुक्त असल्याचे आयुर्वेद सांगते. बापरे, म्हणजे बाबा इवलीस ही वेल पण किती आजारावर उपयुक्त आहे हो? हो बाळा, वनस्पतींचे तेच वैशिष्ट्य आहे, ते आकाराने अगदी लहान असतात पण त्याचे कार्य मात्र खूप मोठे असते, उपयुक्तता मोठी असते. म्हणजे बाबा डोंगरावर अशा आणखी काही उपयुक्त वनस्पती असते ना? हो नक्कीच, नक्कीच असते. या डोंगरावर अनेक औषधी वनस्पती असणार. लाजाळू हा केवळ एक छोटासा घटक आहे. अशा कित्येक प्रकारच्या वनस्पती येथे असणार, ज्या औषधी आहेत, उपयुक्त आहेत. विशेष म्हणजे या वनस्पती मोफत मिळतात, त्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. निसर्गाने आपल्याला खूप काही दिले आहे. गरज आहे ती या वनस्पतींचे जतन करण्याची, त्यासाठी डोंगर शाबूत ठेवण्याची. आपण निसर्गाची काळजी घेतली तर निसर्ग आपली काळजी घेतो. बाबा लाजाळू ही निसर्गाने दिलेली मोठी देणगी आहे, त्याचे जतन केले पाहिजे, त्याचा प्रचार आणि प्रसारही केला पाहिजे. बाबा म्हणाले, अगदी बरोबर बाळा, आपल्याकडे जे आहे त्याचा आपण नक्कीच प्रचार केला पाहिजे, त्यासाठी प्रत्येकाने छोटासा वाटा उचलला पाहिजे. असे म्हणून पियू आणि तिचे बाबा त्या लाजाळूच्या वेलीपासून पुढे चालत राहिले. दिसायला हे डोंगर साधे पण किती उपयुक्त असतात नाही का, हाच विचार पियूच्या डोक्यात सुरू होता. डोंगरावर आल्याने नव्या वनस्पती माहिती मिळाली, त्याचा आनंद तिच्या मनात होताच त्याच आनंदात पियू बाबांचा आदरून डोंगरावर सर्वत्र विहरत होती. आणखी काही वनस्पती दिसतात का याचा ती शोध घेत होती. का मंडळी, कळलं का तुम्हाला? पियू आणखी काही वनस्पती दिसतात का याचा शोध घेते आहे. मग तुम्ही करणार आहात का असं? घेणार आहात का शोध नव्या वनस्पतींचा, नवनवीन वनस्पतींचा अभ्यास करणार आहात का? असं तुम्ही केलं तर काय होईल माहिती का? तुमच्या ज्ञानात प्रचंड भर पडेल हो. खूप खूप माहिती करून घ्यायची असते हो. अभ्यास तर महत्त्वाचा असतोच असतो, पण त्याचबरोबर असं जनरल नॉलेज तुमच्या भाषेत जिके हो ते फार महत्त्वाचं असतं. तर आता डोंगरावरून आपण डायरेक्ट मंदिरात जाऊ. हां, डोंगरावरून मंदिरात हो. पण म्हटलं ना मी आज मला दोन वेगवेगळ्या गोष्टी सांगणार आहे हो. तर या डॉक्टर मंजिरी भालेराव यांनी आपल्याला साताऱ्याजवळच्या वाई गावातील एका मंदिराची ओळख करून दिलेली आहे. दुंडी विनायक मंदिर त्याचं नाव आहे. काय? दुंडी विनायक मंदिर हो. आपल्याकडे मंदिरांचा खूप मोठा मोठा खजिना आहे. अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत दक्षिणेत केरळमध्ये खूप मोठी मोठी प्रचंड अशी 500 एकर उभारलेली आपल्याकडे सुंदर मंदिरं आहेत की ज्यांचा सगळ्या जगाने हेवा करावा. फार मोठा ठेवा त्या मंदिरांच्या रूपाने आपल्याकडे आहे आणि आपण तो जतन केला पाहिजे हो. ताजमहालच्या तोडीची ही शिल्प आहे आणि आश्चर्य वाटतं इतक्या पूर्वी ह्या लोकांनी इतक्या उंचावरती दगड माती चुना न वापरता ही मंदिरं कशी बांधली असतील. म्हणजे त्यावेळेस आर्किटेक्टसुद्धा कमालीचं होतं. आपले पूर्वज अतिशय हुशार होते आणि त्यांनी ही आपली कारागिरी त्यांच्या मागे ठेवून आपल्याला आश्चर्याचा धक्काच दिला आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आपण बघूया आता
दुंडी विनायक मंदिर कुठलं? साताऱ्यापासून 35 किलोमीटर अंतरावर अग्नेला वाई नावाचे एक छोटेसे नगर आहे, महाबळेश्वरच्या रस्त्यावर लागतं. मी पण वाईला जाऊन आले. वाईचं गणपती मंदिर मी पाहून आलेले आहे. उतरल्यावर आधी नदी लागते, नदीच्या पलीकडे लगेच मंदिरं लागतात. तर साताऱ्यापासून 35 किलोमीटरवरती अग्नेला वाई नावाचे छोटेसे नगर आहे. कृष्णा नदी या गावातून वाहतो. ऐका बरं, सातवाहन काळातील बौद्ध गुंफा या गावच्या अगदी जवळ आहे. एकेकाळी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सातवाहन राजे होऊन गेले आणि आज फक्त महाबळेश्वर वाटेवरील एक छोटे निसर्गरम्य गाव म्हणून हे वाई प्रसिद्ध आहे. खरं तर वाई म्हटलं की ढोल्या गणपती हो मी बघितला. तसेच प्रचंड मोठं मंदिर आहे, गणपती पण खूप मोठा आहे. तसेच कृष्णा नदीच्या घाटावर इतर मंदिरेही आठवतात. वाईमध्ये ब्राह्मणशाही नावाच्या भागात असले वाईमध्ये सगळ्यात जुने उभे असलेले मंदिर म्हणजे धुंडी विनायक मंदिर. परंपरेने या मंदिराचा सांभाळ साबणे कुटुंबीय करतात. हे कोणी बांधले याची ऐतिहासिक माहिती उपलब्ध नसली तरी त्याचे स्थापत्य आणि नक्षीकाम, शिल्प आणि मंदिराशी असलेली परंपरा त्याचे प्राचीनत्व लक्षात आणून देतात. हे मंदिर नदीच्या काठावरती एका पीठावर बांधले आहे. त्यावर बाह्यभागावर काही शिल्प कोरलेले आहेत, मध्ये हनुमान आहेत, काही योगी आहेत, पायामध्ये हत्ती पकडलेले वाघ आहेत, असे शिल्प आहेत. मंदिराच्या प्रवेशाच्या दरवाज्याच्या वरती ललाट बिंबावर शेषशाही विष्णूचे शिल्प कोरलेले आहे. अशा त्या शिल्पाच्या खालच्या बाजूला गणपतीचेही शिल्प कोरलेले दिसते. दाराच्या उंबरठ्यावर कीर्तिमुख कोरलेले आहे. मंदिराच्या मंडपात टेकून बसण्यासाठी कक्षासने आहेत. मंडपात दगडी स्तंभ आहेत. संपूर्ण बांधकाम हे मोठ्या दगडातच केले आहे. तो माहिती आहे आपल्या पूर्वीच्या मंदिरांचं सगळ्यांचं बांधकाम हे दगडामध्ये आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, या दगडांना चुना माती विटा कुठेही लावलेल्या दिसत नाहीत. ही मंदिरं एकात एक दगड अडकवून अशा पद्धतीने फिक्स केलेले आहेत की आजही आपल्याला त्याचं कौतुक वाटावं आणि आश्चर्य वाटावं. नाशिकचं काळारा मंदिर सुद्धा असंच आहे. काळाभोर दगड अतिशय सुंदर देखणं असे शिल्प आहे. तर हे बांधकाम मोठ्या दगडातच केले आहे. गाभाऱ्यात गणपतीची मूर्ती आहे, परंतु त्याचे वाहन उंदीर मात्र त्याच्यासमोर नाही तर जरा भिंतीच्या बाजूला ठेवलेला आहे. मूळ मंदिरापेक्षा उशिराच्या काळातील एक नरसिंहाची मूर्ती गाभाऱ्यामध्ये आहे आणि तशीच पण जरा जुनी वाटणारी एक मूर्ती मंदिराच्या अंगणातल्या एका दगडी देवळीसुद्धा ठेवली आहे. या मंदिराचे शिखर विटांचे असून त्याची वेळोवेळी डागडुजी झालेली. आता लक्षात घ्या, विटांचं शिखर म्हणजे अलीकडचं. थोडी पडझड, खूप जुनी मंदिर आहे ती, पडझड झाली असावी. मग आपल्या पूर्वजांनी त्याचे विटांनी बांधकाम केलं असावं. त्यामुळे मूळ मंदिराचे शिखर नेमके कसे होते ते आज सांगणं अवघड आहे, कारण विटांचं बांधकाम केलं आपण तिथे. आता या मंदिराच्या आवारात 6 संन्याशांच्या समाध्याही आहेत. त्यांची नावे जरी माहीत नसते तरी त्या संन्याशांच्या आहेत हे लोकांना माहीत आहे. तसेच मंदिराच्या समोरच्या बाजूला असलेल्या भिंतीवरील साधना करणाऱ्या योग्यांचे शिल्पही तिथे आहे. त्यामुळे मंदिराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे लक्षात येते. या मंदिराच्या संबंधी एक मोडी कागद साबणे दप्तरात सापडतो. तो डॉक्टर ग. ह. खरे, प्रसिद्ध इतिहास संशोधक, यांनी वाचला होता. त्यांनी त्यावरून सांगितले होते की या मंदिराला खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्षासन लावून दिले होते. हो, वर्षासन म्हणजे त्या मंदिराचा होणारा वर्षाचा खर्च कोण करणार? तो पूर्वी राजे लोक होते. मग गावचा कारभार चालणारे जे मंदिर असायचे, मंदिरातले पुजारी असायचे, गावचा जो मुखी असायचा, त्यांच्याकडे राजे लोक या मंदिरासाठी वर्षभराचा पैसा पुरवत असत. त्याला वर्षासन म्हणायचं. वर्षभराचा पैसा पुरवणे, दिवाबत्तीची व्यवस्था करणे, सगळं त्याच्यामध्ये यायचं. तर शिवाजी महाराजांनी या मंदिराची व्यवस्था केली होती आणि ते आम्ही पुढे चालवत आहोत असा छत्रपती शाहू महाराजांचा एक आदेश होता. तसेच त्यानंतर इंग्रज सरकारनेही तेच वर्षासन पुढे चालू ठेवले असेही कागद विश्वस्तांकडे आहेत. त्यामुळे या मंदिराचे बांधकाम शिवपूर्व काळातील आहे हे स्पष्ट बघा. शिवपूर्व काळातील 1630 महाराजांचा जन्म, त्याच्या आधीची ही मंदिर आहे. तो
वाईमधील इतर मंदिरांचे बांधकाम हे पेशवाईतील असल्यामुळे त्यामध्ये प्राचीन ठरते. ते त्यातही ते गणपत्य संप्रदायाची या परिसरातील लोकप्रियता स्पष्टपणे दाखवते. वाईमधला हा सगळा परिसर प्राचीन वस्तीच्या टेकडासारखा वाटतो. या मंदिराच्या आजूबाजूच्या घरांच्या भिंतींना असलेल्या मातीच्या लिंपडामध्येही पांढरीच्या म्हणजे माती प्राचीन वस्तीमुळे पांढऱ्याच झालेल्या मातीत सापडणारे आद्य ऐतिहासिक काळातील खापरांचे अवशेषही दिसतात. त्यामुळे या परिसरात प्राचीन काळापासून वस्ती होती हे लक्षात ठेवा. कृष्णा नदी आहे, आपली सगळी वस्ती कुठे असायची? नद्यांच्या काठी असायची. त्यामुळे इथेही वाईची वस्ती जुनी असणारे नक्कीच. मंदिराच्या शैलीवरून हे यादव काळ ते शिवकाळ बघा, 1200 ते 1600 यादव काळ म्हणजे 1200, शिवकाळ म्हणजे 1600, तर 1200 ते 1600 या कालखंडातले असावे असे वाटते. यादव काळ ते शिवकाळ यामधल्या काळातील मंदिरे फारसे सापडत नाहीत, त्यामुळे या परिसरात असलेल्या मंदिराचे महत्त्व अपरंपार आहे. हो, आक्रमणं झाली त्यामुळे त्यामध्ये आपल्या मंदिराचा विध्वंस झाला, मंदिर तर तोडली फोडली गेली आणि अनेक जुनी ऐतिहासिक मोठमोठ्या मंदिरांचा विध्वंस होऊन ते नामशेष झाली. त्यामुळे अलीकडे ते आपल्याला सापडत नाहीत, माहीत नाही, तर अजूनही काही मंदिरं शिल्लक आहेत. कितीतरी आपण नीट बघायला पाहिजे, तिथे गेलं पाहिजे. हो, बाईचा परिसर अतिशय सुंदर आहे. झुळझुळणारी कृष्णा नदी आहे, तिथून पुढे महाबळेश्वर आहे. घाटाचा रस्ता आहे, अतिशय सुंदर आहे. रस्त्यात 5 गणी आहे. हो, अगदी 3-4 दिवस मुक्कामाला जावा असा परिसर आहे. हिरवीगार झाडे, सुंदर घाट आहे. डोंगरावरून वाहणारे प्रपात आहेत, खोल खोल दऱ्या आहेत आणि घाटाचा सुंदर नागोडी असा रस्ता आहे. मी तर इतके प्रेमात पडले होते की त्या रस्त्यावरून 2-4 वेळा मी चकरा मारल्या. वाईला गेले, गणपतीचं दर्शन घेतलं, 5 गणीला थांबलो, ते सगळं बघितलं. महाबळेश्वरचीही मंदिरं आम्ही सगळी पाहिली. आम्ही 3-4 दिवस मुक्काम केला. म्हणजे तिथले पॉईंट्स बघणं जर जितकं महत्त्वाचं आहे, लोक फक्त पॉईंट्स बघायला जातात. अहो, तुम्ही पॉईंट्स बघा, पण त्या पॉईंट्सच्या पलीकडेही जुनी काही ऐतिहासिक सुंदर अशी मंदिरं आहेत, प्राचीन अशी. ती मंदिरंही आपण बघितली पाहिजेत. म्हणून मी तुम्हाला आज वाईच्या परिसरातल्या या एका मंदिराची ओळख करून दिली. कळलं का मंडळी? तर तुम्हीसुद्धा वाईला जा, गप्पांना सांगा, महाबळेश्वरला जा, कृष्ण सौंदर्य बघा. अभ्यास कराच हो, कराच हो, अभ्यास करावाच लागणार आहे तुम्हाला, त्याला पर्याय नाही आहे. पण अभ्यासाशिवायचं बरंच मोठं प्रचंड असं सुंदर जग जे झाडाझुडपांनी बहरलेलं आहे, नद्यांनी वेढलेलं आहे, झरझरांचा निझरांचा सुंदर आवाज आहे, पशुपक्ष्यांची खिलबिल आहे, सुंदर डोळ्याला सुखावणारी हिरवळ आहे, घाट आहेत, डोंगर आहेत, मंदिर आहेत, वनस्पती आहेत, अशी प्रचंड मोठी दुनिया तुम स्वागताला बाहेर आहे. आणि या दुनियेकडे तुम्ही उघड्या डोळ्यांनी आतापासूनच बघायला शिकले पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणून मी तुम्हाला आज एका वेगळ्या मंदिराची ओळख करून दिली. तर मग जाणार तुम्ही मंदिर बघायला काय? हो, जायचंच असतं. मग तुम्ही डोंगरावर जाल, पठारावर उतरा, तिथे वेली असतील. कदाचित तुम्हाला मी सांगितलेल्या आजळूची वेल सापडेल सुद्धा. काय सांगा हो, महाबळेश्वर परिसुद्धा खूप रानवेलींनी बहरलेला आहे, खूप दाट झाडे तिथे. हो, तुमच्या शिक्षकांना सांगा लाजळूची वेल कुठे दाखवा आम्हाला. हो, मग जाणार ना. बाय बेटांनो, बाय बाय.

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू, बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत.
1: आज आपल्या बरोबर परत आहे न्यूट्रिशनिस्ट डायटिशियन रिष्टी मेहता, आणि आपण आज गप्पा मारणार आहोत पुन्हा आजारपणाचं मूळ कारण लाईफस्टाईल, आणि तेच डाएट जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमचं आजारपण सुद्धा कंट्रोलमध्ये येऊ शकतो. राम राम रिष्टी.
2: राम राम सर.
1: रिष्टी मला सांग, दरवर्षी
2: हो
1: किंवा दोन तीन वर्षाला
2: हो
1: काहीतरी नवीन फॅड येतं डाएटचं, म्हणजे ते परदेशातच येतं की कधी कधी ब्लॅक कॉफी खूप चांगली, की कधी कधी म्हणतात ते ऍपल सिडर व्हिनेगर खूप चांगलं, की कधी कधी ते केटोजेनिक डाएट येतं, कधी कधी जनरल मोटर डाएट येतं. मग सध्या काय लेटेस्ट चालू आहे? मग
2: अँटी इन्फ्लॅमेटरी होतं, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मध्यंतरी आपलं हे इंटरमिटंट फास्टिंगचं पण खूप मोठा फेड होता, आणि त्याच्यावरती पण मग आता आपल्याला कळालं आहे, संशोधन आलेत की आता तेही बरं नाहीये.
1: का?
2: कारण ते तुमचे हृदयविकार वाढू शकतात.
1: कसं?
2: कारण मग तुमचं फास्टिंगचा रेशो खूप जास्त होत आहे, तर तुम्ही काय होता, स्ट्रेस्ड होत आहे की तुमच्या बॉडीला जेवढे कॅलरी प्रोटीन फॅट पाहिजे.
1: मेंटली स्ट्रेस होतोय,
2: दोन्ही होत आहे.
1: अच्छा,
2: आता समजा तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग वरती आहेत, तुम्ही गेट टुगेदरला गेले फ्रेंड सोबत, ते सगळे कॉफी पितायत, नाश्ता करतायत, अरे मला तर नाही खायचंय, मला तर नाही प्यायचंय, हा माझा तर वेळ अजून नाही आलेला आहे, हे खूप चुकीचं आहे.
1: म्हणजे तुला असं म्हणायचंय का, म्हणजे तुम्ही डाएट पाळलंच पाहिजे
2: हो,
1: पण अशा ठिकाणी की तुम्ही गेले तर थोडस फ्लेक्सिबल व्हायला हरकत नाही, त्याने काही तुम्हाला पाप लागणार नाही,
2: अजिबात नाही,
1: पण लगेच दुसऱ्या दिवशी ते करेक्ट करायचंय.
2: हा सी, डाएट आणि डाएटिंग हे दोन्ही वेगळ्या गोष्टी असतात. डाएट म्हणजे तुम्ही त्याला तुमच्या लाईफ मध्ये इनकॉर्पोरेट करून घेणार, त्याला लाईफस्टाईल बनवून घेणार म्हणजे डाएट, आणि डाएटिंग म्हणजे हे सगळे फॅट्स की मी ज्यूस डाएट वरती जाणार, मी हेच कमी करणार, मी तेच कमी करणार, आणि काही गोष्टी तुमच्या डाएट मधनं कट डाऊन करणार, ते तुम्ही आयुष्यभर नाही करू शकणार आहे. तुम्ही असं डाएट करायला पाहिजे जे तुमचं दिनचर्याला डिस्टर्ब न करता तुमच्या सोबत ते तुमचं फ्रेंड सारखं पाहिजे, इट शुड बी लाईक अ कंपॅनियन. तुम्हाला ते तुमचं एक्स्ट्रा जॉब नाही करून घ्यायचंय, फक्त तुमच्या आहारामध्ये ते जे कमतरता आहे, काही जास्त गोष्टी आहेत, त्याला बॅलन्स कसं करणं आणि सोप्या आहारात कसं इम्प्लिमेंट करून करणं.
1: म्हणजे दिवाळी आली तरी थोडाफार फरळ करायलाच पाहिजे,
2: करू शकतात.
1: आता
2: 31st
1: पार्टी करायला हरकत नाही,
2: अजिबात नाही.
1: नंतर काय म्हणतात, तिळगुळ घ्या पण खायला हरकत नाही.
2: हो नक्कीच नक्कीच, आणि तुम्ही तुम्हाला आता रेझोल्युशन पण सुरू होतील सगळ्यांचे,
1: हो
2: बरोबर ना. मग त्याच्यावरती आपण एक छान टॉपिक मी विचार केला होता, आपण बोलूया. रेझोल्युशन जेव्हा आपण सुरू करतो, मी जिम जाणार आहे, मी डाएट करणार आहे, बटाटा बंद, साखर बंद, बट ते जानेवारी पासून सुरू करण्याच्या अगोदर डिसेंबरच्या 15 दिवसापासून तुम्ही एक छोट रेझोल्युशन तरी घ्या. जसं मी रोज माझ्या गरजेच्या प्रमाणे 2.5-3 लिटर पाणी पिणार. 15 दिवस जेव्हा तुम्ही हे गोल पूर्ण करणार, तुम्हाला स्वतःला स्वतःवरती एक कॉन्फिडन्स येणार आहे. तसं एक एक टप्प्यावरती तुम्ही जा, रॅदर देन सगळंच एकत्र स्वतःवरती ओढून घेण्यापेक्षा. आणि जेव्हा तुम्ही म्हणाले की फराळाचं खायला पाहिजे की नाही दिवाळीचं, आता मला सांगा की जेव्हा तुम्ही ताटातली एक पोळी असते, दॅट इज अराउंड तुमची जर 100 ग्रामची पोळी आहे तर ती 300-350 कॅलरीजच्या आसपास असू शकते. एक पोळी, हा महाराष्ट्रीयन चपाती, बिग चपाती ऑफ 100 ग्राम्स, ठीक आहे, किंवा दोन पोळ्या धरू आपण, घ्या 45 ग्रामची एक स्टँडर्ड साईज असते. सो आपण दोन पोळ्या खाल्ल्या तर त्याच्यात तुमचे 350 कॅलरीज जातात. तुम्ही फराळाची कोणतीही तळलेली गोष्ट किंवा गोड गोष्ट खाणार आहे ते तुमच्या एका पोळीच्या इक्विव्हॅलंट होणार आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे की ती पोळी मग अर्धी स्किप करायची आणि तुम्ही ते थोडंसं फराळ खाऊ शकता. तुमचं कॅलरीज तुम्ही बॅलेन्स करायला शिका, तर मग ते फराळ पण तुम्ही नियमितपणे खाऊ.
1: म्हणजे ऑन एव्हरेज एका माणसाचं, म्हणजे ठीक आहे ते वयाप्रमाणे तुमच्या वजनाप्रमाणे असतं, तर ऑन एन एव्हरेज किती कॅलरीज खायला पाहिजे?
2: सी मिडल एज ग्रुपचा आपण बोलूया की पहिले 1800 कॅलरीज मेल्सची असायची आणि 1600 कॅलरीज फिमेल्सची असायची. आता NIN म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन यांनी हा रेशो थोडा कट डाऊन केला आहे, फिमेल्सचं 1500 आणि मेल्सचं 1600-1700 दरम्यान, कारण आजार वाढतायत. सो कॅलरी रिक्वायरमेंट कमी केल्याशिवाय इंडियन लोकांना पर्याय नाहीये. प्लस समोर व्यायाम काहीच नाहीये, बैठकीय काम आहे आपलं, ठीक आहे, शेतात काय आपण रोज काम करूया, आपण लॅपटॉप समोर बसतोय भरपूर पब्लिक, ठीक आहे, फिजिकल ऍक्टिव्हिटी लेवल खूपच कमी झाला, त्या हिशोबाने मग कॅलरी इनटेक पण आपल्याला बॅलन्स करायला हवंच. म्हणजे समजा 1600 कॅलरीज पाहिजे तर 400-400 कॅलरीजचं तुमचं दिवसभराचं एक एक मील्स पाहिजेत, ठीक आहे. त्याच्यात समजा पोळी मी म्हटलं जसं की ते तुमचे दोन पोळी, म्हणजे
1: हे पण म्हणतात ना गव्हामध्ये ग्लुटेन असतं त्यामुळे ते खायला नाही पाहिजे.
2: खरं सांगू का, ते बिचारा गव्हाला आणि ग्लुटनला खूप बदनाम करून ठेवले. प्रमाण हे आहे ना, हे महत्वाचं आहे. तुम्ही जर रोज खातायत सकाळ दुपार संध्याकाळ आठवडाभर महिनाभर जो ग्लुटन खाणार आहे तो 100% ते ग्लुटन तुम्हाला त्रास करणार आहे. त्याच्यासोबत तुम्ही रवा पण खाणार, त्याच्यासोबत तुम्ही मैदा पण खाणार, बाहेरचं पिझ्झा बर्गर पण खाणार,
0: सगळं
2: आलंच. ठीक आहे, मग आपण काय करतोय, खूप लोड करतोय आपल्या बॉडीला ग्लुटनने. तुम्ही जर एका वेळेला बाहेर ग्लुटनचं बर्गर किंवा म्हणजे मैद्याचा बर्गर खाणार आहे, त्याच्यासोबत मग घरी तुम्ही बाजरीची भाकर, नाचणीची भाकर किंवा ज्वारीची भाकरी हे ऍड करा ना, मग ते ग्लुटन तुम्हाला तेवढा त्रास नाही करणार आहे. आता गहू हे आपलं आहे का? नाही, आपलं जे स्टेपल फूड आहे ते ज्वारी बाजरी आणि नाचणी आहे, हे आपण खायलाच विसरतोय. तर खरं तर जेवढं मिलेट इयर म्हणून मागच्या 2 वर्षापासून गव्हर्नमेंट प्रमोट करते ते खरंच खूप चांगलं आहे. कितीतरी प्रकारचे मिलेट्स आहे, कितीतरी प्रकारचे मिलेट्सचे आपण पीठ ऍड करू शकतो. 7 ते 8 प्रकारचे पीठ जर आपण रोज ऍड केले तर आठवड्याभरात आठवड्याभरात किती व्हरायटी मिळते. आज गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, मग भगर, ओट्स, हे सगळ्यांचं तुम्ही वेगवेगळं पीठ करून त्याच्या पोळ्या करू शकतात. व्हरायटी पण मिळणार आहे आणि न्यूट्रिएंट डेन्स पण बॉडी होणार आहे.
0: चलो आता मागच्या आठवड्यातला विषय कंटिन्यू करू, डिसीजेस आणि डाएट.
2: ओके, आता डिसीजेस बद्दल आपण शुगर, बीपी आणि पीसीओएस बद्दल बोललो. आता आपण जे जगभरात वाढणार आहे ते आहे कॅन्सर. कॅन्सर म्हणजे काय असतं? अँटी ऑक्सिडन्सची बॉडीला कमतरता असल्यामुळे ते कॅन्सरचे घटक शरीरात वाढतात. ठीक आहे, आपल्याला वाटतं की आपण खूप भाज्या खातो, अमेरिकन्स काहीच भाज्या खात नाही, पण खरं तर ते लोक जास्त खातात. राईट, सो आपल्या ताटातलं समजा अर्ध ताट भाज्यांनी भरलेलं असेल तर आपल्या बॉडीमध्ये अँटी ऑक्सिडन्टची कमतरता नाही होत. दिवसातनं 2 फ्रुट्स कमीत कमी जे सीझनल आहे ते तुम्ही नक्की खायलाच पाहिजे आणि ते सवय पाडायलाच पाहिजे. आणि फ्रुट्स हे जेवणानंतर कधीच नाही खायला पाहिजे, ते जेवणाच्या अगोदर किंवा उपाशीपोट खाल्ले तुम्हाला जास्त बेनिफिट्स देणार आहे. सो कॅन्सरच्या वाढत्या रेटला कमी करण्यासाठी अँटी ऑक्सिडंट डाएट म्हणजे भरपूर फ्रेश व्हेजिटेबल्स, फ्रूट्सचा इंटेक आणि प्रोटीन रिच डाएट खाल्ल्याने तुम्ही अँटी कॅन्सर डाएट असं करून तुम्ही खाऊ शकता. ज्याच्याने आपल्याला
0: आपल्या भारतीय डाएट महाराष्ट्रीयन डाएट मध्ये आपण प्रोटीन किती खातो?
2: प्रोटीन आपण जसं मी बोलले मागच्या सेशनला, आपण 10 किंवा 15 ग्रामच्या वरती प्रोटीन खात नाही. समजा तुमचं आयडियल बॉडी रिक्वायरमेंट असेल म्हणजे उंचीच्या प्रमाणाने तुमचं आयडियल बॉडी वेट ठरवता येतं,
0: 1 ग्रॅम पर केजी
2: पर केजी बॉडी वेट. बट तो पर केजी बॉडी वेट किंवा जेव्हा तुम्ही नॉर्मल आहात, जर तुमचं वजन 20-25 किलो जास्त आहे आणि तुम्ही तेवढं जास्त प्रोटीन खाल्लं तर तुमचं वजन कमी नाही होणार आहे. सो तुम्ही सुरुवातीला 0.8 to 1 ग्राम पर केजी आयडियल बॉडी वेटच्या हिशोबाने तेवढंच प्रोटीन खायला पाहिजे. जास्त प्रोटीन खाल्ल्याने पण वेट गेन होतं. ठीक आहे, सो एक इंडियन जर माणूस आहे, 160 सेंटीमीटरची हाईट आहे त्याची, तर त्याला दिसत ना 55 ते 60 ग्राम प्रोटीन एवढं खायला पाहिजे. ठीक आहे, आणि मग आता आपण बोलूया पुढच्या आजाराकडे, दॅट इज मेंटल डिसऑर्डर्स. आता एवढं इंडस्ट्रियलायझेशन झालं आहे, एवढं आपण बघतोय की भरपूर आपल्याकडे यु नो आपलं स्क्रीन टाइम खूप वाढलं आहे, एक्सपोजर आहे, की आता समजा प्रत्येक जेव्हाही आपण कोणतेही सोशल मीडिया ऍप उघडली त्याच्यावरती शॉपिंगचे ऍप्स किंवा आपण किती छान दिसतोय, आपण किती सुंदर दिसायला हवे हे जास्त प्रमोट केलं जातं, रॅदर देन फिजिकली फिट कसं राहणं हे कोणी प्रमोट करत नाहीये. सो ह्याच्या चक्करमध्ये आपले मेंटल स्ट्रेस नोईंग अनलोईंगली खूप वाढत आहेत. सो मेंटल स्ट्रेसमुळे आपण इटिंग डिसऑर्डर्स आजकाल खूप फेस करतोय, जसं की बिंज इटिंग आहे, एनोरेक्झिया नर्व्हसा आहे. ह्याच्यामुळे काय होतं, बिंज इटिंग म्हणजे काय, की आपण खूप जास्त खातोय, ठीक आहे, किंवा कोणाचं लक्ष नसेल तेव्हा आपण खूप खातो आणि मग म्हणतो की मी तर खातच नाही म्हणून. ठीक आहे, एनोरेक्झिया की आता तुम्हाला ते स्वतःचा वेटचा एवढा त्रास झालेला आहे की तुम्ही जेवण पूर्णपणेच बंद करतात, अजिबातच काही खात नाही. किंवा असे पण केसेस आहेत की जे स्वतःहून बोट टाकून उलट्या करतात खाल्ल्यानंतर, इवन की वॉकिंग सुरू करतात. जेव्हा तुम्ही रिडिंग करतायत, फोनवर बोलतायत, यु आर वॉकिंग ऑल द टाइम, कारण तुमच्या ब्रेनमध्ये तेवढं ते सिंड्रोम बसलं आहे की मी काही खाल्लं तरी माझा वेट पटकन वाढणार आहे. आणि असेही सांगणारे लोक आहे की मैंने तो हवा खाया ना फिर भी मेरा वेट बढता है. असं असतं का कधी? 3500 कॅलरीज खाव्या लागतात तेव्हा जाऊन तुमचं 1 किलो वजन वाढतं. ठीक आहे, सो ते मेंटल स्ट्रेस त्याच्यामुळे वाढतंय आणि ते इंटरलिंक्ड आहेत मग तुमचं गट ब्रेन ऍक्सेसच्या मध्ये. त्याच्यामुळे मग तुमची भूक इधर खूप वाढतीये इधर खूपच कमी होतीये. सो मेंटल हेल्थला बॅलन्स करण्यासाठी पण तुमच्या डाएटमध्ये चांगल्या प्रकारचं ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स पाहिजे, तेलातुपाचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे, फ्रुट्स व्हेजिटेबल्सचा इंटेक पाहिजे, ग्रॅज्युअली तुमच्या डाएटमध्ये चेंजेस करा, प्रोटीन इंटेक बॅलन्स करा. सो अ बॅलन्स न्यूट्रिशन इज ऑलवेज गोइंग टू वर्क व्हेन इट कम्स टू मेंटल स्ट्रेस ऑल्सो.
0: टिफिन मध्ये देताना पोरांची आवड निवड लक्षात घेतली जाते.
2: बरोबर.
0: न्यूट्रिशन पेक्षा
2: हो.
0: आणि ती आवड निवड त्या मुलाची आसपासचे मुलं शाळेतली मुलं काय आणतात ते आणायची.
2: बरोबर आहे.
0: आणि नवरा बायको दोघे काम करतायत त्यामुळे सकाळी उठून डबा बनवणार कोण.
2: बरोबर.
0: तर टिफिन कसा असावा लहान मुलांचा?
2: ठीक आहे. टिफिन मध्ये वाढतं वय आहे तर नक्कीच कार्बोहायड्रेटचा खूप मोठा रोल असतो. कार्बोहायड्रेट आहारातनं कधी पण कमी नाही करावं, ते मुलं असो की मोठे असतो. प्रमाण फक्त किती पाहिजे ते इम्पॉर्टंट आहे. सो एक प्रमाण कार्बोहायड्रेटचं तुम्ही काही घेऊ शकता, जसं मग ते पोहे असो, उपमा असो, पोळी असो, भात असो, भाकरी असो, डोसा असो, इडली असो, उत्तप्पा असो. त्याच्यासोबत सोबतीला एखादं प्रोटीनचं सोर्स तुम्ही देऊ शकता मुलांना, जसं की तुम्ही अंडं देऊ शकता, पनीर देऊ शकता, किंवा साधे फुटाणे जरी दिले, फुटाणे गुळ इज द एक्सिलेंट कॉम्बिनेशन, त्याला तुम्हाला काही शिजवायलायची पण गरज नाही आहे. सो मुलांना एक डबा नट्सचा किंवा फुटाण्यांचा तुम्ही जर ठेवला तर त्यांचं प्रोटीन रिक्वायरमेंट थोडंफार त्याच्यातनं पूर्ण होतं. थोडेसे व्हेजिटेबल्स त्याला स्लाईस करून द्या, एखाद दोन स्लाईस केलेली काकडी ऍड करा, टोमॅटो ऍड करा, थोडं रंगबिरंगी डाएट बनवून द्या. किंवा तीच भाजी बनवून तुम्ही पोळीमध्ये मिक्स करून त्याचं रोल करून देऊ शकता, किंवा त्याचं पराठा करून तुम्ही देऊ शकता, व्हेजिटेबल पुलाव करून देऊ शकता. तर आई म्हणते आता व्हेजिटेबल्स टाकल्या आता मुलं सगळं काढून काढून फेकतात, तुम्ही त्याची प्युरी करून ग्रीन पालक पुलाव किंवा बीटरूट पुलाव किंवा बीटरूट पोळी असं पण करून मुलांना देऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकाराच्या शेप्समध्ये तुम्ही बनवून देऊ शकतात, ज्या पद्धतीने मुलांना ते थोडं अट्रॅक्टिव्ह होईल. जेव्हा तुम्ही म्हणतात की दोन्ही पेरेंट्स वर्किंग आहे, आय एम ऑल्सो वर्किंग, सो प्री प्रिपरेशन्स करून ठेवायला काहीच हरकत नाही. जसं आपल्या घरात फ्रीज आहे, ते फ्रीजचा पूर्णपणे वापर करा. जसं तुम्ही व्हेजिटेबल चॉपिंग करून ठेवू शकतात, रात्रीची कापलेली भिंडी ती सकाळी फोडणी देऊन डब्याला दिली तर काही प्रॉब्लेम नाहीये. भिंडी इज फेवरेट फॉर किड्स. सो भिंडीची भाजी आणि पोळी आणि थोडेसे नट्स झालं तुमचं डायट बॅलेन्स, तुमचं मुलांचं टिफिन बॅलेन्स. ठीक आहे. तुम्ही समजा व्हेजिटेबल कटलेट बनवणार आहे, ते कटलेटचं प्रिपेरेशन पण तुम्ही रात्री करून ठेवू शकतात. सो दॅट इज ओके की आपल्याला वाटतं तर फ्रीज मधलं खाऊन काढून कसं मुलांना द्यायचं, ते काय तेवढं ताजं नसतं, असं काही नसतं. तुम्ही थोडंसं चॉपिंग प्रिपरेशन करून ठेवू शकता, थोडंसं पीठ मळून ठेवू शकता, ते तुमच्यासाठी पण चांगलं आहे आणि मुलांसाठी पण सगळं तुम्हाला संतुलित आहार भेटणार आहे. त्याच्यासोबत तुम्ही ऍड ऑन एखादं फ्रूट पण मुलांना देऊ शकतात. सीझनमध्ये केळी इज बेस्ट टू हॅव. आता जसं फ्रूट्समध्ये तुम्ही ऍपल रेग्युलरली देऊ शकतात, संत्री मोसंबी पण देऊ शकतात. डिपेंड्स आता तुमच्या मुलाला कोणतं फ्रूट रेझिस्ट होत आहे, पण नक्की एक दोन फळ तरी ऍड करा ज्याच्याने मुलं खायला सुरुवात करेल आणि त्याच्या डब्याने इन्स्पायर होऊन त्याचे मुलं आणि त्याचे फ्रेंड्स पण खायला सुरुवात करतील.
0: आता आई वडील, नवरा बायको आणि दोन मुलं,
2: बरोबर,
0: शाळेतली कॉलेजातली, ह्यांचा दिवसभराचा डाएट कसा असावा, सकाळपासून कशी सुरुवात व्हावी?
2: टू बी व्हेरी फ्रँक की प्रत्येकाची गरज वेगवेगळी असणार आहे, प्रत्येकाचं वयग्रुप
0: आहे,
2: वयग्रुप वेगवेगळा आहे. आता मुलांचं तेला तुपाचं प्रमाण थोडं जास्त गेलं तरी प्रॉब्लेम नाही. आई वडिलांचं वजन कसं त्या हिशोबाने आपण बघू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. जसं मुलांचा डबा आपण दिलाय तोच हेल्दी डबा आई वडिलांनी पण खाऊ शकतात ब्रेकफास्टला. ठीक आहे. म्हणजे अशी कितीतरी पेरेंट्स आहे, वर्किंग पेरेंट्स आहे, जे काहीच खाल्ल्याशिवाय कामाला जात आहे. ठीक आहे. सो मुलांच्या डब्यामध्ये आपल्याला कळतंय की हा पदार्थ अनहेल्दी आहे. हे आपल्याचं फॉर एक्झाम्पल बटाटा वडा आपण दिला तर ते वन्स इन अ वीक खायला प्रॉब्लेम नाही आहे. बट तुम्ही जेव्हा मेथीचा पराठा, पालकचा परोठा बनवता, तुम्ही स्वतः पण एक पराठा स्वतः ते बनवून तुम्ही खाऊ शकतात, सोबत दही घेऊ शकतात. फ्रूट मुलांना देतात तर स्वतः पण एक फ्रूट खाऊन ऑफिसला जाऊ शकतात. सुरुवात दिनाची तुम्ही दुधापासून किंवा तुमचं ग्रीन टी, ब्लॅक टी, वयाग्रुपगटाच्या हिशोबाने तुम्ही ऍड करू शकतात. व्यायामाने सुरुवात करा. जसं ब्रश करायची सवय आहे तसं उठून 5 मिनिटाचा अनुलोम विलोम कपालभाती करायची पण सवय स्वतः पाडा आणि मुलांनाही करून घ्या. ठीक आहे. लंचमध्ये एक भाग धान्यांचा जसं पोळी, भात किंवा भाकरीचा.
0: ब्रेकफास्ट खूप इम्पॉर्टंट आहे,
2: सगळ्यात इम्पॉर्टंट मील आहे दिवसाचं. कारण जेव्हा ब्रेकफास्ट खात नाही तुम्हाला दुपारपर्यंत खूप भूक लागून जात.

0: खूप
1: म्हणजे
0: खाऊन.
1: पोहे थोडेशेच खायचे आहेत,
0: हा
1: जेवणा इतके नाही
0: नाही नाही मुरण मोठं ताट भरून नाही खायचं आपल्याला. सो फ्रूटचा हा एक प्लस पॉइंट, जेव्हा तुम्ही फ्रूट खाणार तुमचं अर्धं पोट भरून जाणार आहे, तुम्ही आपोआप पोहे कमी खाणार आहे. ठीक आहे, किंवा तो पालकचा पराठा पण दोन तीन आपल्याला खाण्याची, एका आणि त्याच्यासोबत दही घेतलं तर आपली पोट छान पद्धतीने भरतंय. ठीक आहे, सो फ्रूट इज इम्पॉर्टंट. स्टार्ट युअर डे ऑर युअर फर्स्ट मील विथ द फ्रूट अँड देन विथ द ब्रेकफास्ट. त्याच्यानंतर लंचमध्ये एक भाग तुमचा धान्यांचा पाहिजे. त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे की तुमचं प्रोटीन आहे की नाही. आता जेवढ्या वर्किंग लेडीज आहे त्यांना सगळ्यांना मला सांगायला आवडेल की तुम्ही जेव्हा मेनू प्लॅनिंग करतायत सगळ्यात पहिले प्रोटीनचा विचार करा की तुमच्या ताटामध्ये प्रोटीन आहे की नाही, डाळी कडधान्य आहे की नाही, नॉनव्हेज आहे की नाही, मग अंडा आहे की नाही किंवा पनीर आहे की नाही. हे पाच घटकांमधनं काहीतरी एक पदार्थ तुमच्या डाएटमध्ये, एक वाटी म्हणजे जे टेनिस बॉलची साईजची वाटी आहे तेवढं ते पदार्थ पाहिजे. आता नॉनव्हेज खाणारे पण एवढे माझ्याकडे येतात, मग मी तो नॉनव्हेज खातो तरी आमचं प्रोटीन पूर्ण होत नाही, आमचं मसल बिल्ड होत नाही. म्हटलं विचारते की किती प्रोटीन आणताय, म्हणजे 200 ग्राम. चार लोकांमध्ये 200 ग्राम प्रोटीन म्हणजे किती झालं, 50 ग्राम. तुमची प्रोटीनची रिक्वायरमेंट कशी पूर्ण होणार आहे, ते तुम्हाला कमीत कमी 150 ग्राम खाल्ल्यानंतर ती प्रोटीनची रिक्वायरमेंट पूर्ण होणार. सो रस्सा रस्सा नाही खायचंय, नावापुरतं नाही खायचंय, ते पीस तुमचं जायला पाहिजे. किंवा कडधान्य हे तुमचं मीडियम कन्सिस्टन्सीची असेल तर अर्धी ते पाऊण वाटी खायला काही प्रॉब्लेम नाहीये. पातळ वरण आमटी आहे तर ते एक वाटीभर खायला काहीच हरकत नाहीये. तेवढ्याच प्रमाणात भाजी आणि सॅलड तुमच्या ताटात ऍड करा. आता छान हिवाळा सुरू होणार आहे, सगळ्या हिरव्या पालेभाज्या सुरू होणार आहे, सगळ्या पापड्या सुरू होणार आहेत, तर ते सगळ्या पापड्या आपल्या डाएटमध्ये नक्की ऍड करा. त्याच्याने फायबरचं प्रमाण खूप चांगल्या पद्धतीने असतं, आपल्या फायबरच्या गरजेचा पूर्ण होतात. ऍड ऑन अजून चांगलं हेल्दी व्हायचं असेल तर थोडंसं दही ऍड करा किंवा ताक पण ऍड करू शकता. जसं लंच आहे तुम्ही तसंच डिनर पण मॅनेज करू शकतात. सो थोडं थोडं थोडं सगळं खायचं आहे, फक्त पोळी, फक्त भात, फक्त खिचडी असं नाही करायचं आहे. डिनर शुड बी लाईट बट सगळ्या कॉम्पोनंट्स त्याच्यामध्ये पाहिजे. इदर पोळी और इदर राईस दोन्ही नाही पाहिजे. ठीक आहे, मग कार्बोहायड्रेटचं प्रमाण नाही वाढणार. सोबत प्रोटीन, सॅलेड, भाजी हे आपल्या ताटात पाहिजेच. संध्याकाळी कुरकुरती भूक लागते, त्याच तसं इम्पॉर्टंट मील जेव्हा सगळ्यात आपल्याला जास्त चमचमीत खायला आवडतं. बाहेर गेले मित्रांसोबत चला चहा पिऊ आणि चहासोबत चला एखादा वडापाव किंवा समोसा पण खाऊ. पण हे ग्रॅज्युअली कमी करता येतं. आठवड्यातनं चारदा खाताय तर दोनदा आणा, त्याला काही हेल्दी मीलने रिप्लेस करा. जसं तुम्ही शेंगदाणे फुटाणे खाऊ शकतात, स्वतः घरून एक फ्रूट कॅरी करू शकतात, डेस्कला तुम्ही नट्स ठेवू शकता, ज्याच्याने तुमची ती क्रेविंग्स कमी होणार. ठीक आहे, आणि मेन तर आहे पाण्याचं बॅलन्स किती ठेवतायत. ठीक आहे, आता वर्किंग मेन्स असो की ते तहान लागली, आय एम सॉरी टू से की तहान लागल्यावरती स्मोक करतात किंवा चहा प्यायला जातात, त्याच्याने तुमची भूक कमी होते आणि मग ऍसिड रिफ्लेक्सेस, ऍसिडिटीच्या प्रॉब्लेम्स खूप वाढतात आणि मग गट हेल्थ खराब होतं आणि मग आजारांना इन्व्हिटेशन होतं. सो आपली बॉडीचं ऐका, आपली ऊर्जेची गरज किती आहे, आपल्या पाण्याच्या गरजेस किती आहे, तेवढ्या प्रमाणात तुमचा आहार आणि पाणी हे दोन्ही बॅलन्स्ड पाहिजे. ठीक आहे, होप हे तुमचं दिनाचं तुम्हाला एक शॉर्ट अनालिसिस मिळालं असेल.
1: डिनर
0: सेम एज लंच, म्हणजे थोड्या प्रमाणात मी बोलले ना की एक पोर्शन धान्याचा, मग तो पोळी असो किंवा भात असो, एक पोर्शन प्रोटीनचा, एक पोर्शन तुमचा व्हेजिटेबलचा आणि एक पोर्शन सॅलेडचा. म्हणजे अर्धी ताट तुमची भाज्यांने भरलेली आहे की नाही हे तुम्ही नक्की बघा, एक प्रोटीन आहे की नाही हे नक्की बघा.
1: आणि रात्रीचं जेवण ते जे म्हणतात आजकाल सूर्यास्ताच्या आत झालं पाहिजे,
0: प्रॅक्टिकली प्रत्येकाला पॉसिबल नसतं ते. ठीक आहे, जे ऑफिस गोईंग आहेत ते घरीच 6-7 वाजता येतात, मग ते कसं करणार, ते काही उपाशी झोपणार आहे का, नाही. जेवढं लवकर होऊ शकतं तेवढं लवकर जेवणाचा प्रयत्न करा आणि झोपण्याच्या आणि जेवणाच्या मध्ये 1 ते 1.5 तासाचा गॅप असू द्या. जेवण करून लगेच झोपू नका. ठीक आहे, जसं मी प्री प्रिपरेशन्स बद्दल बोलले तसं तुम्ही डिनरचं पण प्री प्रिपरेशन करून ठेवू शकता तुम्ही वर्किंग आहात तर. ठीक आहे, मग त्याला फक्त भाजीला फोडणी देऊन आणि कुकर लावून डाळ बनवण्यात काही 1/2 तासात सगळं स्वयंपाक होतो. ठीक आहे,
1: आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्या बोलण्यावरनं एक आलं की थोडक्यात आपल्या डाएटमध्ये प्रोटीन खूप कमी आहे.
0: बरोबर, अगदी बरोबर. हो हो, नक्कीच नक्कीच. आणि त्याला गुड प्रोटीन, लीन प्रोटीन असं पण म्हणतात आजकाल. लीन प्रोटीन ऐकलं असेल तुम्ही. आणि प्रोटीनमध्ये दोन असतात की एक असतं लो क्वालिटी प्रोटीन असतं, एक असतं हाय क्वालिटी प्रोटीन. जेवढ्या नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत त्यांना हाय क्वालिटी म्हटलं जातं आणि जेवढे व्हेजिटेरियन आहे त्याला लो क्वालिटी. त्याचं कारण सांगते. आपल्या बॉडीमध्ये 20 इसेन्शियल अमायनो ऍसिड्स, अमायनो ऍसिड्स म्हणजे एका प्रकारचे प्रोटीन जे आपल्या बॉडीला गरजेचे असतात. 11 अमायनो ऍसिड आपली बॉडी स्वतः बनवते आणि 9 जे आपल्याला बाहेर न घ्यावे लागतात. तर जेवढे नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये सगळे इसेन्शियल अमायनो ऍसिड ऑलमोस्ट असतात. पण जेव्हा आपण व्हेजिटेरियन असतो तर एका धान्यामध्ये किंवा एका कडधान्यामध्ये एखादी गोष्ट प्रोटीनची कमी असते. आता जे आपले धान्य असतात त्याच्यातही प्रोटीन आहे, जसं पोळी आहे किंवा भात आहे, भात मध्ये जे प्रोटीन कमी आहे ते डाळीतनं आपल्याला कम्प्लीट होते. सो वरण भात इज अ एक्सिलंट कॉम्बिनेशन.

0: of all the essential amino acids. So balance madhe khana important ahe. So tyachane aapla protein chi requirement purna hou shakte.
1: आणि सगळ्यात महत्वाचं फॉरेन मध्ये डाएट म्हणजे एखादं फूड कि हे चिया सीड चांगलं मग लगेच आपले इथले लोक पण ते चिया सीड मग ते खूप महाग असतं मग काही किंवा ते परवडत नाही मग असंही म्हटलं जातं की तुम्ही त्या एरियामध्ये जे पिकतं
0: बरोबर आहे
1: जे तुम्ही वर्षांवर्षे पिढीजात खाता तेच तुमचं डाएट असलं पाहिजे.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
1: म्हणजे हे किवी फ्रूट,
0: अवाकाडो, ब्रेड टोस्ट, पीनट बटर हे सगळं आपलं नाहीये. ठीक आहे, त्याच्यापेक्षा शेंगदाणे गोळ खाल्लेले आपल्या अंगी जास्त लागणार आहे आणि टोस्ट खाल्ल्यापेक्षा ते शिळी पोळीचं चुरा करून खाल्लेला बेटर राहील माझ्या हिशोबाने.
1: आणि ते ऍपल सिडर व्हिनेगर,
0: ऍपल सायडर व्हिनेगर हे सगळं तुमचे एक म्हणताना सपोर्टिंग रोल्स आहेत. त्याच्यावरती तुमचं कम्प्लीट डाएट नाही होऊ शकत. तुमच्या आता काही काही लोकांना सूट होतं, काही काही लोकांना नाही होत. सो अगर तुम्ही ट्रायल एरर करू शकतात. सी, जे काही नवीन येत आहे ते ट्राय करायला प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कुठे जेव्हा तुम्ही प्रमाणाच्या बाहेर ते घेतात. आता चिया सीडचं इंडियन व्हर्जन म्हटलं की सब्जा आहे. ठीक आहे, दोघांची न्यूट्रिटिव्ह प्रॉपर्टी प्लस मायनस आहे, दोघांचे हेल्थ बेनिफिट्स आहेत. अफोर्ड करू शकतात तर तुम्ही चिया सीड्स पण घ्यायला कमी प्रमाणात हरकत नाहीये. सब्जा पण तुम्ही रेग्युलर, आता थंडी आहे तर थंडीमध्ये सब्जा खायला पाहिजे का? वातावरण त्याचं थंड आहे. वेरस चिया सीड्सचं थोडंसं गरम असतं. सो त्यावेळेला तुम्ही चिया सीड्स घेऊ शकतात. आणि अजून तुम्ही ऍपल सायडर व्हिनेगर म्हणाले किंवा समजा किनोवा आहे. सो किनोवा इज हाय ऑन फायबर, पण मग ते तुम्हाला सूट होतंय का? प्रत्येकाला आवडतंय का? आपल्याला त्याच्यापेक्षा सकाळी पोहे खाल्लेले जास्त आवडतात. तुमचं पॅलेट काय आहे ते जास्त महत्वाचं आहे. तर
1: अच्छा, आणि वेट लॉस करताना कॅलरी डेफिशिएंट ठेवायला पाहिजे.
0: हो,
1: तर तू किती ठेवायला पाहिजे?
0: समजा आता एका यंग माणसाची, जसं मी बोलले की 1800 कॅलरीजची गरज आहे साधारण, पण जो ऑलरेडी 2500 ते 3000 खातोय. जेव्हा माझ्याकडे पेशंट आलं की मैले मी डायट रिकॉल घेते की ते किती दिवसभरात न खाताय. त्याचं समजा 3000 कॅलरीज तो आता सध्या खातं पण गरज आहे 1800 ची, तर आपण त्याला ग्रॅज्युअली कॅलरी डेफिशियंट करतो. म्हणजे 3000 वरून आपण त्याचे 500 कॅलरीज कमी करून त्याला 2500 कॅलरीज वरती पहिले आणतो आणि ग्रॅज्युअली पुढे जाऊन जाऊन ते 1800 कॅलरीज वरती आणतो. जसं हा कॅलरी डेफिशियंट होईल,
1: ते 1800 पेक्षा कमी नाही करायचे.
0: करू शकतात ना, कारण जर वेट जास्त आहे 500 अजून कमी करू शकतो. 1200 खाली कधीच नाही जायचं. ठीक आहे, म्हणजे 800 कॅलरीचं डाएट, 1000 कॅलरीचं डाएट हे युट्यूबवरती खूप फेमस आहे. पण तुम्ही जेव्हा हे बघणार तर त्याच्यासोबत तुमचे सगळे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी सोडवू होणार आहे. तुमचं हेअरफॉल होणार आहे, तुमची स्किल डन होणार आहे, तुमचं पूर्ण.
1: आता मला एक सांग, 1200 कॅलरीचं हेल्दी डाएट तू काय रेकमेंड करशील?
0: आता
1: म्हणजे थोडक्यात 600 कॅलरीजचे दोन फूड.
0: सी, जे प्रपोर्शन आहे तुम्ही तुमच्या आहारातले, समजा पोळी भात किंवा भाकरी आहे, तुम्ही जर दोन खाताय तर त्याच्या तुम्ही 1/4 किंवा 1/2 आणू शकता. प्रोटीनचं रिक्वायरमेंट आहे की नाही पहिले ते बघा, तर ते पूर्ण करा. सकाळ आणि संध्याकाळमध्ये दोन पोर्शन प्रोटीनचे ऍड करा, जेवढे मी एक्झाम्पल्स दिले. त्याच्यानंतर ब्रेकफास्टमध्ये पण फ्रूट आणि व्हेजिटेबल्सचा इंटेक ऍड करा. दिवसातनं 2 वेळा दूध ऍड करा किंवा अंडं ऍड करा. इव्हनिंग स्नॅक्स ठेवा, फ्रूट्स दिवसातनं 2 घ्या. 1/2 किलो भाजी खातोय की नाही आपण दिवसात ना, तेवढी गरज आहे.
1: 1/2 किलो,
0: 1/2 किलो पण तेवढी होते का? म्हणजे फ्रूट्स मिळू ना. सो तुम्ही लंचमध्ये आणि डिनरमध्ये साधारण 75 ते 100 ग्राम भाजी, रॉ भाजी तेवढी जायला पाहिजे. दिवसात ना 2 फ्रूट्स खायला पाहिजे 100-100 ग्रामचे, राईट? आणि सॅलड्स खाल्ले की तुमचे 500 ग्रामची व्हेजिटेबलची रिक्वायरमेंट्स पूर्ण होते. अशा पद्धतीने एक साधारण 1200 कॅलरीचा प्लॅन आपण बघू शकतो.
1: वा, अशा रीतीने अर्धा तास पूर्ण झाला.
0: ओके,
1: आपण डिसीजेस, डाएट आणि सगळ्यात महत्वाचं ओव्हरवेट साठी जे आहे ते सुद्धा कव्हर केलंय. म्हणजे थोडक्यात आपण ज्या एरियात राहतो तिथलंच डाएट खाल्लं पाहिजे. जे आपण पिढीजात खात आलो त्याला तेवढंच ते जात खायला पाहिजे. तुम्ही व्हेज असो, नॉनव्हेज असो, आणि फॅट डाएट मध्ये वाहून जायचं नाही.
0: अजिबात नाही, अजिबात नाही.
1: मंडळी, घरचं खा, कधी कधी बाहेर जा. आजकाल असं वेळ लागलं की आठवड्यातनं 2 वेळेस तुम्ही बाहेर जाताय. विचार करा, आता पेपरमध्ये आलं होतं की काहीतरी 70-80% पनीर डुप्लिकेट आहे मार्केटमध्ये. मोठमोठ्या हॉटेल्सच्या ब्रँडमध्ये डुप्लिकेट पनीर आहे, खवा डुप्लिकेट येतोय. हे सगळं माहीत असून आपण काय होतं, खायला तर थोडंसं खातो पण ते हळूसळू सवय लागते.
0: तुम्ही जसं बोलले ना की आपण आठवड्यातनं 2 खातोय, ऍक्च्युली उलट झालंय की आपण कधीतरी घरी खातोय, मॅक्सिमम बाहेर खातोय असं झालंय.
1: मंडळी, थोडक्यात औषध खाण्यापेक्षा जेवण औषध म्हणून खा.
0: नक्कीच.
1: थँक्यू रिष्टी.
0: थँक्यू सो मच सर मला इन्व्हाइट केल्याबद्दल. सगळ्या प्रेक्षकांना माझा धन्यवाद मला छान पद्धतीने ऐकल्याबद्दल.
1: राम राम मंडळी, भेटूया.
2: अंबाबाईचा अंबाबाईचा

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 75 दशक 6 समास 2 जय जय रघुवीर समर्थ। जे शस्त्राने तोडले तरीही तुटत नाही, अग्नीने जाळले तरी जळत नाही, पाण्यामध्ये कालवले तरी कालवले जात नाही, वाऱ्यामुळे उडत नाही, पडत नाही, झडत नाही, घडत नाही, दडत नाही, ते परब्रह्म असते, त्याला कोणताही रंग नसतो, तो सगळ्यांपेक्षा विलक्षण असते, परंतु सदा सर्व काळ वसते, दिसलं नाही तरी काय झालं, पण ते सगळीकडे असतं, सूक्ष्मपणे सगळीकडे भरलेले असते, आपल्या डोळ्यांना दिसेल तेच पाहण्याची आपल्याला सवय असते, पण जे गुप्त आहे ते जाणावे, दिसते ते असार आहे, गुप्त आहे ते सार आहे, गुरुच्या मुखाद्वारे हा विचार समजू शकतो, उमजत नाही ते समजावे, दिसत नाही ते पाहावे, जे कळत नाही ते जाणावे, विवेकाच्या योगाने गुप्त तेच प्रकट करावे, असाध्य ते साध्य करावे, अवघड आहे ते सावकाश अभ्यासावे, वेद ब्रह्मदेव आणि शेष हे देखील शिणले तेच परब्रह्म आपण साधावे, कोणत्या उपायाने ते जाणावे तीच माहिती मी देत आहे, अध्यात्म श्रवण करून परब्रह्म व्हावे, पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, व्यक्त होणारे वर्ण नाही, असे ते अव्यक्त आहे त्याला म्हणावे देव, सामान्य लोकांच्या स्वभावानुसार गाव तितके देव, मात्र ते लोकांसाठी असतात, देव हा निर्गुण आहे असा प्रत्यय आल्यावर आपणच आपला शोध घ्यावा, देवाची खरी ओळख पडते आणि आपणच देव होतो, माझे शरीर असे आपण म्हणतो तरी तो देहापेक्षा वेगळाच असतो, मन माझे असे जाणतो तरी मन म्हणजे आपण नाही, देहाचा विचार केला तर हा 5 विस्तार आहे, ती तत्वे नाहीशी झाल्यास आत्माच उरतो, आत्म्याला ठाव नाही, इथे काहीही पाहावे लागत नाही, तत्व तत्वाच्या ठाई विभागली जातात, देह म्हणजे बांधलेले गाठोडे आहे, ते जो कोणी विचारपूर्वक सोडवतो तेव्हा ते आढळत नाही, शरीर म्हणजे तत्वांचे गाठोडे, याचा विचार करता एक आत्माच निरंतर आहे, आपण नाही, आपल्याला ठाव नाही, जन्ममृत्यू कसे असतील, आत्म्याच्या ठाई पापपुण्य नसते, पाप पुण्य यमयातना हे निर्गुणी असताना नसतात, आपण ब्रह्मरूप झाल्यास जन्ममरण देखील नसतं, देहबुद्धीने बांधला गेला तो विवेकामुळे मोकळा झाला, देहातीत झाल्यावर मोक्षपद मिळाले, त्यामुळे जन्माचे सार्थक झाले, आपण निर्गुण आत्मा, परंतु हा विवेक पाहणाऱ्यालाच दिसतो, जागे झाल्यावर स्वप्न नाहीसे होते, विवेक जागृत झाल्यावर दृश्य नाहीसे होते, स्वरूपानुसंधानामुळे प्राणी मात्र वाचतात, आपल्याला आपण निवेदन करावे, विवेकाने आपण न राहावे, याचे नाव आत्मनिवेदन, आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरु पादसेवन, पुढे सद्गुरूच्या प्रसादामुळे आत्मनिवेदन, आत्मनिवेदनानंतर परिपूर्ण वस्तू निरंतर आत्मा हा बोध होतो, या ब्रह्मबोधामुळे आपण ब्रह्म होतो, संसाराचा खेद नाहीसा होतो, देह प्रारब्ध भोगत राहतो, यालाच म्हणतात आत्मज्ञान, याला म्हणतात समाधान, परब्रह्माशी अभिन्न भक्त झाला, आता जे व्हायचे ते होई नका, जायचे ते जाई नका, मनातील जन्मवृत्तीचे शंका तुटली, संसारातील कष्ट येरझारा चुकले, देव आणि भक्ताचे ऐक्य झाले, सत्संग केल्याने मुख्य देव कोणता ते ओळखले, इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मपावन्नाम समास द्वितीय समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. शेवटी करावी प्रार्थना एक, सकाळी लवकर उठावे, भगवंताचे स्मरण करावे, हात पाय स्वच्छ धुवावे, मानस पूजा करावी, हृदयात ठेवावे रामाचे ठाण, षोडोषोपचारे करावे पूजन, गंध फूल करावे अर्पण, नैवेद्य करावा अर्पण, मनाने प्रसाद घ्यावा जाण. शेवटी करावी प्रार्थना एक, रामा तुला मी शरण देख, जे जे म्हटले मी माझे ते ते रामा तुझे, आता न गुंतवा माझे मन, रामा मी आलो तुला शरण, वासना न उठो तुझी काही, नामामध्ये प्रेम भरपूर दे, सदा राखावे समाधान, जे तुझे कृपे वाचून नाही जाण, नीती धर्माचे आचरण, तुझे कृपेने व्हावे जतन, न मागणे आता काही, मी तुझ्यासाठी जिवंत पाही, आता द्या नामाचे अखंड स्मरण, देह केला तुला अर्पण, रामा जे जे काही तू करी त्यात समाधानाला द्यावे पुरी, आता रामा एकच करी तुझा विसर न पडो अंतरी, तुझे नामाची आवडी याहून तुझे मागणे नसावे उरी, हेची द्यावे मला दान, दीन आलो तुझ शरण, रामा मला एकच द्यावे तुझे अनुसंधान टिकावे, नको नको ब्रह्मज्ञान, काव्य शास्त्र व्युत्पत्तीचे ज्ञान, काम क्रोधाचे विकार जाळता ती वारंवार, आता तारी अथवा मारी तुझी कास कधी न सोडी, आता रामा तुझा झालो कर्तेपणातून मुक्त झालो, माझे सर्व ते तुझे पाही, माझे मी पण हिरोनी जाई, रामा आता एकची करी वृत्ती सदा राहो तुझे वरी, रामा मी कोठे जावे तुझं वाचून कोठे राहावे, देहबुद्धीची नड फार ती करावी रामा तुम्ही दूर, आजवर विषय केला आपलासा न ओळखता पडलो त्याच्या फासा, रामा सर्व सत्ता तुझ्या हाती समाधान राहिला अशी करावी वृत्ती, तुझे जवळ मागणे दुजे नाही, हृदयात तुझा वास अखंड राही, आता तुझ्यासाठी माझे जीवन तुला तन मन केले अर्पण, तुमचे चिंतनी लागावे मन कृपा करी रघुनंदन, ऐसे करावे रामाचे स्तवन, रक्षण करता एक भगवंत मनी जाणून, ऐसे व्हावे अनन्य दीन तात्काळ भेटेल रघुनंदन, रामा परते न माना तुझे साधन, जैसे पतिव्रतेस पति प्रमाण, नामा परते न मानावे सत्य ज्याने राम होईल अंकित, हेच सर्व साधू संतांचे बोल, कोणीही न मानावे फोल, नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण, मनी असो नसो करावे नामस्मरण, नामाविण दुजे काही सत्य सत्य त्रिवाचा नाही, नामाच्या संगती ज्या व्यवहाराची प्राप्ती, तोच व्यवहार जाई भगवत सेवे प्रति, जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी।
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन। घडणाऱ्या मुलांसाठी भाग 11 मैदाने बोलत आहेत या लेखाचा उत्तरार्ध। वेळ नाही हो, वेळ नाहीये असं गोकत बसू नका। आरोग्य संपन्न होण्याची, व्यायामाची, शरीर सुदृढ ठेवणाऱ्या खेळाची हीच वेळ आहे मित्रांनो। वेळ मिळेल तेव्हा वेळ गेला असं व्हायला नको। वयाच्या 85व्या वर्षी व्यायामशाळेचे आजीव सभासत्व घेऊन काय उपयोग? पहिली डंबेल उचलतानाच कमरेत लचक भरायची, हसता काय खदा खदा। हे व्हायला नको असेल तर तुमच्या धावपळीच्या दिवसात व्यायाम आणि खेळ यांना स्थान असलंच पाहिजे। हल्ली पाहतो आपण सगळीकडे तर खरंच मन पिळवटून येतं। शाळेतून घरी आलात की नंतर आपले डोळे गुंतून आपण चित्रदर्शन बघण्यात गुंगून जातो। मोकळा वारा, निळं आकाश तुम्हाला मिळतच नाही, केवळ हाणामारी, नाचगाणी यांची या वयालाच हादरा देणारी दृश्य पाहून पाहून पाहून तुमची कल्पनाशक्तीच खुरकटून जाते। नुसतं बघत राहणं या पलीकडे आपल्या हातात काही नसतं। तासन तास मुलं आपली वाया गीतं, विचित्र हार पाहण्यामध्ये गुंतलेली असतात। सांगा, तुम्ही सांगा, स्वतःला घडवायचं, फुलवायचं हे तरी केव्हा? हरवलं आहे अशी जाहिरात आपण वाचतो ना, तसं हल्ली मनावर असं वाटतंय की मैदानं हरवली आहेत। बालमित्रांनो, नुसती मैदानच हरवली नाहीत तर त्यामुळे खूप खेळावं ही वृत्तीसुद्धा हरवत चालली आहे। दूरदर्शनवरील सामने बघण्यातच आपण धन्यता मानतो। केवळ इतर खेळतायत हे बघून आपलं आरोग्य कसं वाढेल? म्हणून थोडं दूर जाऊन तिथं मैदान असतील तिथं आपण जायला हवं। मैदानाची मातीसुद्धा तुमच्याशी गुजगोष्टी करण्यासाठी तेवढीच उत्सुक असते। शाळेतल्या वर्षा सहली किंवा अन्य सहली ही सुद्धा आपल्या मानसिक आरोग्यावर उत्तम परिणाम घडवून आणणारी गोष्ट आहे। शहरी प्रदूषणापासून एक दोन दिवस आपण जातो तेही सर्व एकत्र, बस मधली ती धमाल गाणी, गाण्यांच्या सोबतीत वळणावळणाचे हिरवे रस्ते, भरून टाकणारे ते सर्व क्षण आपल्याला कळत न कळत जगण्याचा एक नवाच प्राणवायू देतात। वर्षा सहलीतले ते भिजणं, पावसाच्या धारा झेलणं, हिरव्या गवतावरील पाकोळ्या पाहून डोळ्यांनाच रंगीत करणं हे सगळं मन समृद्ध करणारच असतं। एकत्र वनभोजन हे तर खरं मनभोजनच असतं। प्रत्येकाच्या वेगवेगळ्या डब्यातल्या चवी कळतात। यात फक्त अन्नाची देवघेव होत नाही मित्रांनो, स्नेहाचाही संवाद होतो। या सगळ्या आठवणी नंतर पुष्कळ दिवस आपल्या सोबतीला उरतात। अत्तराची कुपी कशी जुनी झाली, अत्तर संपलं तरी झाकण उघडलं आणि नाकाला लावलं तर गंध येतो, तशीच आठवणींची ही कुपी खास आठवणींचा गंध घेऊन आपले कंटाळवाणे क्षण सुखद करते। सहल ही सुद्धा या अर्थाने एक सामुदायिक क्रीडाच आहे, मानसिक आनंदाची। खेळातून मनात झिरपलेल्या खेळाडूपणा आपली जगण्याची वृत्तीच पार बदलवून टाकतो। हसत खेळत जीवन जगायची टवटवीत मनोवृत्ती आपले सगळे व्यवहारच ओलसर करते। आयुष्यात प्रत्येक वेळी जिंकणंच नसतं मित्रांनो, चोरट्या पावलांनी एखादा पराभव सुद्धा आपल्या समोर येऊन ठाकू शकतो। खेळाडू वृत्ती नसलेली माणसं अशा वेळी कोसळतात, कष्टी होतात, परंतु जिंकण्याबरोबर हरणं हाही जगण्याचाच खेळाचाच एक भाग आहे। हे खेळाशी संबंध असणाऱ्या मुलांना योग्य वयात कळतं। बालमित्रांनो, अभ्यास, छंद, दिनचर्या, वाचन, श्रवण, कुतूहल, प्रवास इत्यादी अनेक जीवन पैलूबरोबर खेळ आणि आपलं आरोग्य याही पलीकडे याच वयात लक्ष द्यायला हवं। मनुष्य जन्म ही आनंदाने रंग टिपण्यासाठी मिळालेली, जन्मजन्मी न मिळणारी एक दुर्मिळ संधी आहे। या ध्यासानं, जिद्दीनं, व्यासंगानं तुमचं जगणं ही कल्पतरूंची बहरलेली बाग हो आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दातच शुभंकर हो. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात जो जे वांछील प्राणी जात. जीवन मूल्यांचा अक्षयपात्र या मालिकेमध्ये सध्या आपण ऐकत आहोत घडणाऱ्या मुलांसाठी या प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित पुस्तकाचे अभिवाचन.
0: तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींना. तुमचं आमचं गेलेलं आयुष्य किती साधं सोपं होतं नाही. दिवस सूर्य उगवला की सुरू आणि मावळला की संपला. पण आज मात्र उगवणारा प्रत्येक दिवस हा काहीतरी विशेष घेऊन येतो बरं का. आजी दार घे ग लावून बाय म्हणत मनू सटकले. आज तिनं नऊवारी साडी नथ कुड्या असा काही साज शृंगार केला होता की ते ध्यान बघून मला हसूच फुटलं. आज बाईसाहेबांच्या कॉलेजमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन दिसतेय. हे ऐकताच सोनू म्हणाली, हो अगं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन नाही, ट्रॅडिशनल डे आहे. बरं बरं. हो आणि आजी परवा तुला आमच्या शाळेत तुझा दिवस आहे बरं का. म्हणजे अगं आमच्या शाळेत ग्रँड पॅरेंट्स डे साजरा होणार आहे, तुमचा दिवस करायचा आहे. बाप रे. अगं एवढं म्हणून सोनू पळाली. पण म्हटलं, आता जिवंतपणे पण दिवस करण्याचे दिवस आलेत का. रामा रामा रामा. मित्रमैत्रिणींनो, आज काय पेरेंट्स डे, फॅमिली डे, मदर्स डे, फादर्स डे, टीचर्स डे, स्टुडंट्स डे, अरे अरे अरे, हे सगळे दिवसांचं जंजाळात आपण इतके अडकलोय की दिवस कुठे उगवतो, कसला होता आणि कसा संपला हेच कळत नाही. बघा ना, आता हे सगळे दिवस पूर्वी होतेच की हो, पण लक्षात कोण घेतं मला सांगा. 365 दिवसातलं वर्षाला एक दिवस साजरा करून नेमकं काय साधतो आपण. बरं, हे दिवसांचं साजरीकरण फक्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरही चालू असतं बरं का. म्हणजे एकच दिवसाचा सेलिब्रेशन दोन दोन वेळी दोन वेगळ्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने. मला सांगा, एक दिवस एवढ्या दिवसांचं सेलिब्रेशन कसं काय मावणार एका वर्षात. नाहीच मावत हो. सहज कुतूहल म्हणून कॅलेंडर पुढे ओढलं आणि या दिनविशेषांच्याकडे जरा बारकाईनेच बघायला लागले. आणि बघता बघता या विषया दिवसाच्या विषयांचं आणि विशेष दिवसांचं असं काही लोट अंगावर आला की मी अगदी गुदमरूनच गेले. आता मला सांगा, ह्या एवढ्या दिवसांना 365 दिवस वर्षातले कसे पुरायचे हो. नाहीच पुरत मित्रमैत्रिणींनो. आणि म्हणूनच मग कॅलेंडरमधल्या एखाद्या तारखेच्या छोट्याशा चौकटीत दोन चार दिनविशेष दाटीवाटीनं कोंबलेले दिसतात. हो, कोंबलेलेच म्हणते मी, कारण ह्या सादरीकरणामध्ये सादरीकरणात नाही सादरीकरणात हे दिवस जेव्हा उत्साहाने आणि उत्सवासारखे साजरे केले जातात, ह्या दिवसांना एका दिवशी चार चार वेळा म्हटल्यानंतर किती वेळ देणार आपण, काय विचार करणार त्याच्यावर. पण लक्षात कोण घेतो. आणि गंमत सांगते, कॅलेंडर चायचा तर आता 15 ऑक्टोबरच्या तारखेच्या इथं मी अडकलेच. अहो, एका या तारखेला 6 दिनविशेष त्या छोट्याशा चौकटीत दाटीवाटीनं बसले होते आपला उत्सव साजरा होण्याची वाट बघत. मला सांगा, अहो या 6 दिवसांच्या उत्सवात प्रत्येकाच्या वाट्याला दिवसातल्या 12 तासातले फक्त 2-2 तास. 2 तासात मग अंध दिन, काठी दिन, आणखी कुठले कुठले दिन करत
चक्क एक दिन तर दिनविशेष म्हणून हस्त प्रक्षालन दिन म्हणून दिसला. बाप रे, एका दिवसात हात धुवून त्याचा उत्सव साजरा करून आरोग्यम धनसंपदा खरंच लाभणार का? अहो, लहानपणापासून घरामध्ये घरात हात पाय धुतल्याशिवाय प्रवेश नसायचा नाही असंच म्हटलं जायचं. हातपाय धुवा आणि पानावर या. आता रोज रोज हे शब्द कानावर पडल्यावर एक दिवसाच्या उत्सवात जे साधलं जात नाही किंवा जो हेतू असतो तो हेतू न दाखवताही वर्षभर हा आरोग्य दिन म्हणा, हस्त प्रक्षालन दिन म्हणा, घराघरात साजरा होत होता. त्या स्वच्छतेचं आरोग्याचं जणू बाळ कडू रोजच्या रोज दिलं जात होतं. खरं की खोटं? पण लक्षात कोण घेतं? बरं, आता स्वातंत्र्याचा दिवस, प्रत्येकाचं स्वातंत्र्य आणि म्हणूनच प्रत्येकाचा उत्सवही वेगवेगळ्या दिवशी. शिक्षक डे वेगळा, टीचर्स डे म्हणून, स्टुडंट्स डे म्हणून वेगळा, डॉक्टर्स डे म्हणून वेगळा, मदर्स डे, फादर्स डे, पेरेंट्स डे, फॅमिली डे, अरे बाप रे बाप. या सगळ्या दिवसांच्या महापुरात दिवस कुठे मावळतो हे समजत नाही. मदर्स डे 2 मेला अगदी जगभरात साजरा केला जातो, खरं ना? आणि मग काय, त्या दिवशी मातृदैवतेवर सदिच्छा, शुभेच्छा, गिफ्ट, केक, काय काय म्हणू नका, अगदी प्रेमाला पौर्णिमेच्या चांदण्याची भरती येते. बिचारीचा 364 दिवस घुसमटणारा जीव आता ह्या प्रेमाच्या, काय अपत्य प्रेमाच्या वर्षावानीही घुसमटायला लागतो. आणि 364 दिवसांसारखाच मावळतीचा हा दिवस तिच्या डोळ्यात पाणी आणतो. शिक्षक दिन, विद्यार्थी दिन अगदी वेगळ्या दिवशी साजरे केले जातात. हो, साजरेच केले जातात, कारण तो उत्सवच ठरतो. मला सांगा, त्या एका दिवशी अगदी भरगच्च कार्यक्रमामध्ये संस्कारांचा, त्या दिनविशेषांच्या महत्वाचा पाऊस पडला जातो, खरं की नाही? हो, पण प्रत्यक्षात आज शिक्षक दिन साजरा करणारे आणि विद्यार्थी दिन उत्साहानं उत्सव म्हणून साजरा करणारे शिक्षक म्हणा की विद्यार्थी म्हणा, खरोखरच विद्यार्जनाचं आणि विद्यादानाचं काम करतात का? वास्तव काय हे सगळ्यांनाच आपल्याला पालक म्हणून माहीत आहे आणि विद्यार्थी आपल्याच घरातले. डॉक्टर्स डे, परिचारिका दिन आणि याच्याशी संबंधित अनेक गोष्टींचे दिवस, मग रोगाचे वेगवेगळे दिवस. पण मला सांगा, प्रत्यक्षामध्ये हे सगळं आरोग्याचं क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र म्हणजे अश्विनी कुमारांचं कुटुंबच नाही का? हो, पण ह्या कुटुंबातली मंडळी आपल्या त्या कुटुंबाच्या विशेष कर्तव्याच्या बाबतीत खरोखरच तितकी तत्पर, जागरूक आहेत ना? मला वाटतं याविषयी न बोललेलंच बरं, कारण आज या क्षेत्रातलं वास्तव, कटु वास्तव आपण सगळेच अवतीभोवती बघतोय, क्वचित अनुभवतोय. मित्रमैत्रिणींनो, गंमत म्हणजे पालक दिन. अहो, पुलंचं एक वाक्य मला आठवत आहे. पुलं म्हणले होते, आमच्या लहानपणी पालक ही भाजी होती, पालक नावाची इच्छा नव्हती. पण आज जर पुलं असते तर हे दिवसांचे उत्सव बघण्यात, आणि पालक ह्या भाजीचा सुद्धा उत्सवाचा दिवस आहे हे बघून त्यांना काय वाटलं असतं मला सांगता येत नाही. पण मित्रमैत्रिणींनो, तुम्ही कल्पना करू शकता. 26 जुलै हा दिवस, 27 जुलै हा दिवस पालक म्हणजे
माणसं आपल्या मुलांशी जुळलेले रक्ताने, नात्याने, मनाने उत्सव साजरा केला जातो या दिवशी. आणि गंमत म्हणजे जगात पालक या भाजीचा सुद्धा उत्सव साजरा होतो बरं का, 26 मार्चला. आता मला सांगा, भाजी काय आणि आई वडील काय, सगळेच उत्सवाचे विषय झालेले आहेत. पण मुख्य मुळात प्रश्न पडतो, कुटुंब दिवस म्हणून साजरा होणारा दिवस खरोखरच कुटुंबाची असलेली भावना, कुटुंबातलं ऐक्य आणि पूर्वीच्या काळी नात्यातले निराधार लोकांनाही सामावून घेत बनलेलं कुटुंब, त्यांचं एकमेकांविषयीचं प्रेम, हे फक्त एक दिवसाचा उत्सव नव्हता, 365 दिवसाच्या वर्षाचाही तो उत्सव नव्हता, तर आयुष्यभराचा तो उत्सव होता. आणि मग त्यातनं नात्या गोत्यातले नसलेल्यांचेही भावबंध पिढ्यानपिढ्या जपत केलेले असायचे, जपत गेलेले होते, आणि याची मी स्वतःही साक्षीदार आहे. मित्रमैत्रिणींनो, फॅमिली डे असो, मदर्स डे असो किंवा हो, हल्ली सगळ्यांच्या विशेषतः या कॉलेजमधल्या युवतींचा फ्रेंडशिप डे हा भयंकर गाजतो. हातभर फ्रेंडशिपचे बँड बांधलेले असतात. पण मला सांगा, ह्या बँडशी त्यांचा बॉन्ड आयुष्यभरासाठी असतो का फक्त उत्सवासाठी? खरोखरच ही गोष्ट अंतर्मुख करणारी आहे. दिवस हे दिवसाच्या उत्सवासाठी साजरे करायचे नसून, ही एक आपणच आपल्याशी केलेली कमिटमेंट आहे, आपणच आपल्याशी ठेवायची बांधिलकी आहे. मग ते कुटुंब असो, आई असो, मित्र असो किंवा देशाप्रतीचं कर्तव्य एक नागरिक म्हणून, ह्या सगळ्याची एक घट्ट मान, गाठ आणि अतूट असं नातं हे खरोखरच या दिवसाचं महत्त्व नाही का? पण लक्षात कोण घेतं? आणि म्हणूनच हे दिवस हे कुठल्याही जबाबदारीची, कर्तव्याची आंतरिक जाणीव देणारे, जागरण करणारे न ठरता मला वाटतं फक्त उत्सवच ठरतात. आज उत्सव साजरा झाला की उद्या आपण विसरतो. दिवाळी नाही का साजरी केली, दुसऱ्या दिवशीपासून रुटून सुरू. पण खरोखरच ह्या दिवसांचा उद्देश, हेतू आणि त्यातलं मर्म जाणून घ्यायला हवं, आणि मगच ते साजरे झाले तरच ते साजरे होतील, नाही का? पण लक्षात कोण घेतं? मित्रमैत्रिणींनो, निदान आपण तरी लक्षात घेऊया आणि दिवस हा दिवसासाठी, उत्सवासाठी न पाळता आपण हा उत्सव आयुष्यभरासाठी साजरा करूया. कसं? पुन्हा भेटूया याच वेळी, याच दिवशी.

0: नमस्कार, मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते आहे.
1: चला जाऊया या कार्यक्रमात. आपण भेट देत आहोत मालदीव या बेटाला. मागील भागानुसार आपण आता मालदीवला पोचणार आहोत. तर मी तुम्हाला सांगत होते मालदीवला आपण कसे जाल, तर भारतातून विमानाने मालेला जाता येते आणि तिथे पोचायला 4 ते 4.5 तास लागतात. माले ही मालदीवची राजधानी आहे आणि सर्वसाधारण शहरासारखे दिसणारे हे शहर असले तरीही हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. दिल्ली मुंबई इथून इंडिगो, एअर इंडिया, विस्तारा, श्रीलंकन एअरलाइन्स आणि मालदीवन एअरलाइन्स अशा अनेक प्रकारच्या विमानांची उड्डाणे दररोज जातात किंवा आठवड्यातून एकदा जातात. मालेला जायला थेट विमानसेवा कार्यरत आहे हाच इथला मुख्य फायदा आहे. आम्ही सिंगापूरहून मालेला गेलो. 4.5 तासाच्या प्रवासात मंडळी खूप मजा केली. विशेषतः विविध देशातून आलेली माणसं पाहायला खूप गंमत वाटते. विमान सिंगापूरहून सुटणार असल्यामुळे स्थानिक सिंगापुरी लोक तर दिसतातच, पण अनेक युरोपियन लोकही, तसेच अमेरिकन, चिनी, आफ्रिकन, अरेबिक लोक आपल्याला पाहायला मिळतात. आणखीही बऱ्याच देशातले लोक दिसत होते पण त्यांची नावं मला माहिती नव्हती. अर्थात डिसेंबर हा महिना असल्यामुळे नाताळचा उत्साह सगळीकडे भरभरून दिसत असतो, त्यामुळे अनेक देशातील प्रवासी या देशातून त्या देशात किंवा अशा बेटांवरती प्रवास करत असतात. हीच तर या प्रवासाची गंमत असते. असो, आता मी तुम्हाला आम्ही कुठे उतरलो होतो त्याची माहिती सांगते. मागील भागात मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण कोणत्याही प्रवासाला निघण्यापूर्वी आपण कुठे उतरणार आहोत या स्थानकाचं व्यवस्थित माहिती काढून रिझर्वेशन केलेले असावे, म्हणजे पुढील प्रवास सोयीचा होतो, आपले राहणेही सोयीस्कर होते. तर आम्ही कुरुंबा रिझॉर्ट आम्हाला राहायला निवडले होते आणि कुरुंबा रिझॉर्टसारखीच इथे अनेकही आपल्या खिशाला परवडणारी रिझॉर्ट्स आहेत. तरीही इतर देशांच्या मानाने मालदीव हे थोडेसे महाग स्थळ आहे हे मी तुम्हाला आधीच सांगू इच्छिते. असो, तर कुरुंबा या रिझॉर्टमध्ये उतरल्यावर, म्हणजे त्या उतरण्याच्या आधी आम्हाला एक त्यांची जी यॉट आहे ती समुद्रावर न्यायला आली होती. तिथे जायला जवळजवळ 15-20 मिनिटांचा समुद्राचा प्रवास करायला लागला. ही सर्व सोय रिझॉर्टवाल्यांनीच केलेली असते, कारण मालदीववरील प्रत्येक बेट हे पाण्याने जोडलेले आहे आणि प्रत्येक बेटावर एक रिझॉर्ट किंवा हॉटेल आहे. हा खरोखरच एक अद्भुत अनुभव आहे. आता कुरुंबा या शब्दाचा अर्थ मी शोधू लागले तेव्हा अर्थ स्थानिक भाषेत शहाळं किंवा कोकोनट असा होतो. हे पण मला गमतीशीर वाटलं. आणि जेव्हा मी प्रत्यक्ष रिझॉर्टला गेले तेव्हा या शब्दाचा खरोखर अर्थ सार्थ असल्याची खूण पटली. सर्व बाजूंनी वेढलेला खळाळता करडा निळसर समुद्र, मधोमध हिरवी गर्द उंचच उंच नारळाची झाडं, नैसर्गिक फुलापानांची गर्दी यावर आपली नजर अक्षरशः खिळून राहते आणि गंमत वाटते आणि कौतुक वाटते ते ह्या लोकांनी जपलेल्या हिरवाईचे. या हिरवाईबरोबर आपल्या मनाला एक अद्भुत शांती मिळते आणि या शांततेत बुद्धाच्या प्रार्थनेची भव्यता, नम्रता आणि आर्जवय असे माझ्या मनात उगीचच येऊन जाते. शहराच्या कोलाहलापासून जर इथे दूर येऊन तुम्हाला राहायचं असेल तर या पवित्र शांत वातावरणात जरूर या हे मी अर्ज जरूर सांगेन. कुरुंबाला तसेही काही महत्त्व आहे आणि ते का ते मी सांगते, कारण हिंदी फिल्मचे शूटिंग झाले आहे आणि त्याचे लोकांना फार महत्त्व वाटते. आमच्या यॉटचा कप्तान चक्क अक्षय कुमारचा फॅन होता, तर त्याचा तरुण असिस्टंट अमिताभ बच्चनचा. आपले बॉलिवूड हे देशविदेशात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे आणि याचं मला भयंकर कौतुक वाटते. गंमत म्हणजे भारतातील प्रत्येक व्यक्तीला बॉलिवूडचा डान्स करता येतो असा येथील लोकांचा समज, अर्थातच गैरसमज आहे. असो, आता महत्त्वाची गोष्ट सांगते की आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि पूर्वीचे मनमोहन सिंगजी हे सुद्धा कुरुंबातच उतरले होते असे आमच्या कॅप्टनने आम्हाला आवर्जून सांगितले. आता कुरुंबामध्ये गेल्यावरती सगळ्यात गंमत वाटली ती दारात असलेला समुद्र. आम्ही उतरलेली विला प्रशस्त होती, मागे पुढे अंगण आणि फुलबाग होते आणि समोर अक्षरशः 10-15 पावलं चालून गेल्यावर पांढऱ्या शुभ्र वाळूची पुळण आणि त्याला लागूनच निळसर समुद्र. आहा हा मंडळी, असे सुख क्वचितच मिळते. दिवस रात्र समुद्राची गाज आपल्याला ऐकू येत असते. कुरुंबाच्या लोकांनी ज्या बंगल्या बांधलेल्या आहेत तिथे राहायला आणि बाजूला लहानसा स्विमिंग पूल, वरती खुले आकाश, आजूबाजूला नारळाने लगडलेली झाडे आणि सोबतीला समुद्राची शांत सुरातील गाज. मंडळी, या पलीकडे सुख काय असू शकेल? माझ्यासारख्या परदेशी राहणाऱ्या व्यक्तीलाच काय, पण तुमच्या स्वतःच्याही बागा किंवा बंगली असली तरी सुद्धा हे सुख तुम्ही जरूर अनुभवावे असे मी तुम्हाला सांगू इच्छिते. असो, आता इथे राहिल्यावर मी तर उठले की हातात चहाचा कप घेऊन पहिले समुद्रावर धाव घ्यायची. अगदी रात्री झोपेपर्यंत माझा मुक्काम समुद्रावरच असायचा आणि बाकीचे सगळे कार्यक्रमसुद्धा समुद्रावरच. तर ह्या कार्यक्रमाविषयी आपण जरूर जाणून घेऊया, पण मंडळी इथे थांबायची वेळ झाली आहे. त्यामुळे पुढील भागात मी याविषयी खूप सारे सांगेन. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.

हॅलो हॅलो बालमित्रांनो, हो आली आली स्मृती आजी आली, छान छान गोष्टी घेऊन आली. हो आज मी तुम्हाला दोन वेगवेगळ्या गोष्टी सांगणार आहे. हो तुमचा जे गोष्टी गाणी सांगते की नाही तुम्हाला, हो आज ना जरा वेगळी माहिती देणार तुम्हाला मी. हो कसली माहिती? लाजाळूच्या झाडाची. अरे हसवलं का? हे आहे संजय येलवाड, त्यांनी या लाजाळूच्या वेलीविषयी झाडाविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे. ऐकलंय का लाजाळूचं झाड असतं, लाजाळूची बेल असतं, ऐकलंय का तुम्ही? ऐकलं नसेल आज ओळख करून घ्या. हो मी पण आमच्या केटीजम कॉलेजमध्ये लाजाळूची बेल पाहिली होती आणि तिच्याजवळ मी बसले, तिला मी हात लावला आणि एकदम मिटली पानं. मलाही त्यावेळी मोठी गंमत वाटली होती. आता तुम्ही सुद्धा बघा, रानावनात कधीमध्ये जायचं, झाडं पानं बघायची, वेगवेगळ्या पानांची वेलींची माहिती करून घ्यायची, फुलांची माहिती करून घ्यायची. अहो अभ्यास महत्त्वाचा असतोच असतो, पण ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. तुम्ही घराबाहेर पडला की तुम्हाला घराबाहेरचं वेगळं जग दिसतं, पक्षी दिसतात, पानं दिसतात, फुलं दिसतात, झाडं दिसतात, आणि किती प्रकारची विविधता झाडांमध्ये आहे. हे सगळ्या प्रकारची विविधता आपण बघितली पाहिजे. झाडांची नावं आपल्याला माहीत हवेत, त्या झाडाचा उपयोग काय आहे, ते औषधी आहेत का, झाडावर कोणकोणते पक्षी बसतात, कोणकोणते वेली त्यांना बी लागतात, कोणकोणती फुलं येतात, ही सगळी माहितीसुद्धा अतिशय मनोरंजक असते. आणि मनोरंजनाबरोबरच आपल्या दृष्टीला ती खूप आनंद देते. झाडं सजीव आहे तुम्हाला माहीत आहे ना काय का? हा रानावनात फिरणे हा पिऊचा छंदच. झाडांविषयी जाणून घेण्यास ती कायम उत्सुक. रान फुलांचं तर तिला आकर्षणच हो, मलासुद्धा फार रान आवडतं बापांना. मी आमच्या रासेगावला जाते, खूप झाडं वाढवली, तुम्हाला मी सांगितलं ना मागेच. हो खूप फुलं लावली तिथे मी आणि जवळजवळ 1000 प्रकारची झाडं लावली आहेत. एवढी सुंदर झाली आमची बाग आता रासेगावची, तर बघतच राहावं. तर या पिऊलासुद्धा छंद होता. आणि अशी रानावनात गेली, नवीन काही दिसलं की त्याची माहिती घेतल्याशिवाय तिला चैन पडायचं नाही.

तसं वेळीकडे तिने पाहिलं. ही वेल जरा वेगळी दिसत होती. अशी वेल तिने आधी कधीच पाहिली नव्हती. तिने वेलीच्या पानाला हात लावला. ज्या पानांना पिऊने हात लावला ती पाने आतल्या बाजूने बंद झाली. अरे वा, तू घाबरलीच. चटक पार उभी राहिली. बाबा म्हणे, बाबा बाबा इकडे या. बाबा लगेच पिऊकडे गेले. तसे पिऊ म्हणे, बाबा या पानाने मी हात लावला तर ती पाने आतल्या बाजूने बंद झाली. बाबा हसले. बाबा हसतायत हे पिऊला कळलेच नाही. ती गोंधळली आणि म्हणाली, अहो बाबा, हात लावला की बंद होणारी पाने मी कधी बघितलीच नाही, त्यामुळे मी घाबरले. याआधी मी अनेक झाडे झुडपांच्या पानांना हात लावला होता पण कधी त्यांची पाने बंद झाले नाहीत. या वेलीची पानं काबर बंद होत आहेत. तेव्हा बाबा म्हणाले, अगं वेडोबाई, या वेलीचं नाव लाजाळू. या वेलीच्या पानांना हात लावला की त्याने पाने लाजतात आणि ती आतल्या बाजूने बंद होतात. तसे आश्चर्यचकित होऊन पिऊ म्हणाली, खरेच बाबा? असे बाबा म्हणाले, हो बाळा, अगदी खरे आहे. असं म्हणून बाबा खाली बसले आणि लाजाळूच्या पानांना त्यांनी हात लावला. तशी पाने आतल्या बाजूने बंद झाली. ही जादू पाहून पिऊ खुपकन हसले. तसे तिने पुन्हा बाबाने दुसऱ्या पानांना हात लावला, तीही पाने बंद झाली. लाजणाऱ्या पानांना पाहून पिऊला आनंद झाला. पाने बंद पाहून तो ती जोर जोरात हसत होती. तीही पानांना हात लावत होती आणि हात लावून ती पानं जेव्हा मिटत होती तेव्हा तिला खूप खूप मजा येत होती, आनंद घेत होती. डोंगरावर अशाही वेली असतात हे पिऊला माहीत नव्हतं. म्हणून पिऊ म्हणाली, बाबा वेली सजीव असतात हे माहीत होतं पण ती लाजाळूही असते हे मला मात्र माहीत नव्हतं बरं. बाबा म्हणाले, बाळा, डोंगरावर नेहमी उपयुक्त अशा वेली पानं फुलं असतात. प्राण्यांना चारा, पक्ष्यांना खाऊ, कीटकांना खाऊ, मानवांना औषधी वनस्पती असे ते देत असतात. ही लाजाळूची वेली आहे ना, ती औषधी वनस्पती आहे. तशी पिऊ म्हणाली, औषधी म्हणजे काय हो बाबा? ते म्हणाले, बाळा, ही लाजाळू वनस्पती विविध आजारांना उपयुक्त ठरते म्हणून तिला औषधी वनस्पती म्हणतात. म्हणजे कोणत्या आजारावर बाबा? बाबा म्हणाले, जखमीचा रक्त प्रवाह थांबण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो. खोकला, अंगावरची सूज, मुतखडा, मूळव्याध, पित्त, खप आदींसाठीही लाजाळू उपयुक्त आहे. तसेच लहान मुलांच्या वेदनायुक्त आजारावरही ही वनस्पती उपयुक्त असल्याचे आयुर्वेद सांगते. बापरे, म्हणजे बाबा इंग्लिश ही वेल पण किती आजारावर उपयुक्त आहे हो बाळा. वनस्पतींचे तेच वैशिष्ट्य आहे, ते आकाराने अगदी लहान असतात पण त्याचे कार्य मात्र खूप मोठे असते, उपयुक्तता मोठी असते. म्हणजे बाबा डोंगरावर अशा आणखी काही उपयुक्त वनस्पती असतील हो? नक्कीच नक्कीच असते. या डोंगरावर अनेक औषधी वनस्पती असणार. लाजाळू हा केवळ एक छोटासा घटक आहे. अशा कित्येक प्रकारच्या वनस्पती येथे असणार ज्या औषधी आहेत, उपयुक्त आहेत. विशेष म्हणजे या वनस्पती मोफत मिळतात, त्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. निसर्गाने आपल्याला खूप काही दिले आहे. गरज आहे ती या वनस्पतींचे जतन करण्याची, त्यासाठी डोंगर शाबूत ठेवण्याची. आपण निसर्गाची काळजी घेतली तर निसर्ग आपली काळजी घेतो. बाबा, लाजाळू ही निसर्गाने दिलेली मोठी देणगी आहे, त्याचे जतन केले पाहिजे, त्याचा प्रचार आणि प्रसारही केला पाहिजे. बाबा म्हणाले, अगदी बरोबर बाळा, आपल्याकडे जे आहे त्याचा आपण नक्कीच प्रचार केला पाहिजे, त्यासाठी प्रत्येकाने छोटासा वाटा उचलला पाहिजे. असे म्हणून पिऊ आणि तिचे बाबा त्या लाजाळूच्या वेलीपासून पुढे चालत राहिले. दिसायला हे डोंगर साधे पण किती उपयुक्त असतात नाही का, हाच विचार पिऊच्या डोक्यात सुरू होता. डोंगरावर आल्याने नव्या वनस्पती माहिती मिळाली, त्याचा आनंद तिच्या मनात होताच. त्याच आनंदात पिऊ बाबांचा धरून डोंगरावर सर्वत्र विहरत होती. आणखी काही वनस्पती दिसतात का याचा ती शोध घेत होती. का मंडळी, कळलं का तुम्हाला? पिऊ आणखी काही वनस्पती दिसतात का याचा शोध घेते आहे. मग तुम्ही करणार आहात का असं? घेणार आहात का शोध नव्या वनस्पतींचा, नवनवीन वनस्पतींचा अभ्यास करणार आहात का? असं तुम्ही केलं तर काय होईल माहिती आहे का? तुमच्या ज्ञानात प्रचंड भर पडेल हो. खूप खूप माहिती करून घ्यायची असते हो. अभ्यास तर महत्त्वाचा असतोच असतो, पण त्याचबरोबर असं जनरल नॉलेज तुमच्या भाषेत जिके हो ते फार महत्त्वाचं असतं. तर आता डोंगरावरून आपण डायरेक्ट मंदिरात जाऊ. हां, डोंगरावरून मंदिरात हो. पण म्हटलं मी आज मला दोन वेगवेगळ्या गोष्टी सांगणार आहे हो. तर या डॉक्टर मंजिरी भालेराव यांनी आपल्याला साताऱ्याजवळच्या वाई गावातील एका मंदिराची ओळख करून दिलेली आहे. दुंडी विनायक मंदिर त्याचं नाव. काय? दुंडी विनायक मंदिर.

आपल्याकडे मंदिरांचा खूप मोठा मोठा खजिना आहे. अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत दक्षिणेत केरळमध्ये खूप मोठी मोठी प्रचंड अशी 5-5 एकरार उभारलेली आपल्याकडे सुंदर मंदिर आहेत की ज्यांचा सगळ्या जगाने हेवा करावा. फार मोठा ठेवा त्या मंदिरांच्या रूपाने आपल्याकडे आहे आणि आपण तो जतन केला पाहिजे. हो, ताजमहालच्या तोडीची ही शिल्प आहेत आणि आश्चर्य वाटतं इतक्या पूर्वी ह्या लोकांनी इतक्या उंचावरती दगड माती चुना न वापरता ती मंदिरं कशी बांधली असतील. म्हणजे त्यावेळेचं आर्किटेक्टसुद्धा कमालीचं होतं. आपले पूर्वज अतिशय हुशार होते आणि त्यांनीही आपली कारागिरी त्यांच्या मागे ठेवून आपल्याला आश्चर्याचा धक्काच दिला आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आपण बघूया आता दुंडी विनायक मंदिर कुठलं. साताऱ्यापासून 35 किलोमीटर अंतरावर अग्नेला बाई नावाचे एक छोटेसे नगर आहे. महाबळेश्वरच्या रस्त्यावर लागतं. मी पण वाईला जाऊन आले. वाईचं गणपती मंदिर मी पाहून आलेले आहे. उतरल्याबरोबर आधी नदी लागते. नदीच्या पलीकडे लगेच मंदिरं लागतात. तर साताऱ्यापासून 35 किलोमीटरवरती अग्नेला वाई नावाचे छोटेसे नगर आहे. कृष्णा नदी या गावातून वाहते. ऐका बरं, सातवाहन काळातील बौद्ध गुंफा या गावच्या अगदी जवळ आहे. एकेकाळी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सातवाहन राजे होऊन गेले आणि आज फक्त महाबळेश्वर वाटेवरील एक छोटे निसर्गरम्य गाव म्हणून हे वाई प्रसिद्ध आहे. खरं तर वाई म्हटलं की ढोल्या गणपती हो मी बघितला. तसेच प्रचंड मोठं मंदिर आहे. गणपती पण खूप मोठा आहे. तसेच कृष्णा नदीच्या घाटावर इतर मंदिरेही आठवतात. पण वाईमध्ये ब्राह्मणशाही नावाच्या भागात असले वाईमधील सगळ्यात जुने उभेसले मंदिर म्हणजे धुंडी विनायक मंदिर. परंपरेने या मंदिराचा सांभाळ साबणे कुटुंबीय करतात. हे कोणी बांधले याची ऐतिहासिक माहिती उपलब्ध नसली तरी त्याचे स्थापत्य आणि नक्षीकाम शिल्प आणि मंदिराशी असलेली परंपरा त्याचे प्राचीनत्व लक्षात आणून देतात. हे मंदिर नदीच्या काठावरती एका पीठावर बांधले. त्यावर बाह्यभागावर काही शिल्प कोरलेले आहेत. मध्ये हनुमान आहेत, काही योगी आहेत, पायामध्ये हत्ती पकडलेले वाघ आहेत असे शिल्प आहेत. मंदिराच्या प्रवेशाच्या दरवाजाच्या वरती ललाट बिंबावर शेषशाही विश्वचे शिल्प कोरलेले आहे. अशा त्या शिल्पाच्या खालच्या बाजूला गणपतीचेही शिल्प कोरलेले दिसते. दाराच्या उंबरठ्यावर कीर्तिमुख कोरलेले आहे. मंदिराच्या मंडपात टेकून बसण्यासाठी कक्षासने आहेत. मंडपात दगडी स्तंभ आहेत. संपूर्ण बांधकाम हे मोठ्या दगडातच केले आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या पूर्वीच्या मंदिरांचं सगळ्यांचं बांधकाम हे दगडामध्ये आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल या दगडांना चुना माती विटा कुठेही लावलेल्या दिसत नाहीत. ही मंदिरं एकातेक दगड अडकवून अशा पद्धतीने फिक्स केलेली आहेत की आजही आपल्याला त्याचं कौतुक वाटावं आणि आश्चर्य वाटावं. नाशिकचं काळाराम मंदिरसुद्धा असंच आहे. काळाभोर दगड अतिशय सुंदर देखणं असे शिल्प आहे. तर हे बांधकाम मोठ्या दगडातच केले आहे. गाभाऱ्यात गणपतीची मूर्ती आहे परंतु त्याचे वाहन उंदीर मात्र त्याच्या समोर नाही तर जरा भिंतीच्या बाजूला ठेवलेलं आहे. मूळ मंदिरापेक्षा उशिराच्या काळातील एक नरसिंहाची मूर्ती गाभाऱ्यामध्ये आहे आणि तशीच मंदिरात जुनी वाटणारी एक मूर्ती मंदिराच्या अंगणातल्या एका दगडी देवळीसुद्धा ठेवली आहे. या मंदिराचे शिखर विटांचे असून त्याची वेळोवेळी डागडुजी झालेली आता लक्षात घ्या. विटांचं शिखर म्हणजे अलीकडचं. थोडी पडझड खूप जुनी मंदिर आहे ती पडझड झाली असावी मग आपल्या पूर्वजांनी त्याचे विटांनी बांधकाम केलं असावं. त्यामुळे मूळ मंदिराचे शिखर नेमके कसे होते ते आज सांगणं अवघड आहे कारण विटांचं बांधकाम केलं आपण तिथे. आता या मंदिराच्या आवारात 6 संन्याशांच्या समाध्याही आहेत. त्यांची नावे जरी माहीत नसते तरी त्या संन्याशांच्या आहेत हे लोकांना माहीत आहे. तसेच मंदिराच्या समोरच्या बाजूला असलेल्या भिंतीवरील साधना करणाऱ्या योग्यांचे शिल्पही तिथे आहे. हो, त्यामुळे मंदिराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे लक्षात येते. या मंदिराच्या संबंधी एक मोडी कागद साबणे दप्तरात सापडतो. तो डॉक्टर ग ह खरे प्रसिद्ध इतिहास संशोधक यांनी वाचला होता. त्यांनी त्यावरून सांगितले होते की या मंदिराला खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्षासन लावून दिले होते. हो, वर्षासन म्हणजे त्या मंदिराचा होणारा वर्षाचा खर्च कोण करणार. तो पुरी राजे लोक होते
मग गावचा कारभार चालणारे जे मंदिर असायचे, मंदिरातले पुजारी असायचे, गावचा जो मुखिया असायचा, त्यांच्याकडे राजे लोक या मंदिरासाठी वर्षभराचा पैसा पुरवत असत. त्याला वर्षासन म्हणायचं. वर्षभराचा पैसा पुरवणे, दिवाबत्तीची व्यवस्था करणे, सगळं त्याच्यामध्ये यायचं. तर शिवाजी महाराजांनी या मंदिराची व्यवस्था केली होती आणि ते आम्ही पुढे चालवत आहोत असा छत्रपती शाहू महाराजांचा एक आदेश होता. तसेच त्यानंतर इंग्रज सरकारनेही तेच वर्षासन पुढे चालू ठेवले असेही कागद विश्वस्तांकडे आहेत. त्यामुळे या मंदिराचे बांधकाम शिवपूर्व काळातील आहे हे स्पष्ट बघा. शिवपूर्व काळातील इसवीसन 1630 महाराजांचा जन्म, त्याच्या आधीची ही मंदिर आहे. तो वाईमधील इतर मंदिरांचे बांधकाम हे पेशवाईतील असल्यामुळे त्यामध्ये प्राचीन ठरते. ते त्यातही ते गणपत्य संप्रदायाची या परिसरातील लोकप्रियता स्पष्टपणे दाखवते. वाईमधला हा सगळा परिसर प्राचीन वस्तीच्या टेकडासारखा वाटतो. या मंदिराच्या आजूबाजूच्या घरांच्या भिंतींना असलेल्या मातीच्या लिंपडामध्येही पांढरीच्या म्हणजे माती प्राचीन वस्तीमुळे पांढऱ्या झालेल्या मातीत सापडणारे आद्य ऐतिहासिक काळातील खापरांचे अवशेषही दिसतात. त्यामुळे या परिसरात प्राचीन काळापासून वस्ती होती हे लक्षात हो. तर कृष्णा नदी आहे, आपली सगळी वस्ती कुठे असायची, नद्यांच्या काठी असायची. त्यामुळे इथेही वाईची वस्ती जुनी असणार आहे नक्कीच. मंदिराच्या शैलीवरून हे यादव काळ ते शिवकाळ बघा, 1200 ते 1600 यादव काळ म्हणजे 1200, शिवकाळ म्हणजे 1600. तर 1200 ते 1600 या कालखंडातले असावे असे वाटते. यादव काळ ते शिवकाळ यामधल्या काळातील मंदिरे फारसे सापडत नाहीत. त्यामुळे या परिसरात असलेल्या मंदिराचे महत्त्व अपरंपार आहे. हो, आक्रमणं झाली तेव्हा त्यामध्ये आपल्या मंदिराचा विध्वंस झाला, मंदिर तर तोडली फोडली गेली आणि अनेक जुनी ऐतिहासिक मोठमोठ्या मंदिरांचा विध्वंस होऊन ती नामशेष झाली. त्यामुळे अलीकडे ते आपल्याला सापडत नाहीत, माहीत नाही. तर अजूनही काही मंदिरं शिल्लक आहेत, ती तरी आपण नीट बघायला पाहिजे, तिथे गेलं पाहिजे. हो, बाईचा परिसर अतिशय सुंदर आहे. झुळझुळणारी कृष्णा नदी आहे, तिथून पुढे महाबळेश्वर आहे. घाटाचा रस्ता आहे, अतिशय सुंदर आहे. रस्त्यात 5 गणी आहे. हो, अगदी 3-4 दिवस मुक्कामाला जावा असा परिसर आहे. हिरवीगार झाडी, सुंदर घाट आहे. डोंगरावरून वाहणारे प्रपात आहेत, खोल खोल दऱ्या आहेत आणि घाटाचा सुंदर नागोडी असा रस्ता आहे. मी तर इतके प्रेमात पडले होते की त्या रस्त्यावरून 2-4 वेळा आम्ही चकरा मारल्या. वाईला गेले, गणपतीचं दर्शन घेतलं, 5 गणीला थांबलो, ते सगळं बघितलं. महाबळेश्वरचीही मंदिरं आम्ही सगळी पाहिली. आम्ही 3-4 दिवस मुक्काम केला. म्हणजे तिथले पॉईंट्स बघणं जर जितकं महत्त्वाचं आहे, लोक फक्त पॉईंट्स बघायला जातात. अहो, तुम्ही पॉईंट्स बघा, पण त्या पॉईंटच्या पलीकडेही जुनी काही ऐतिहासिक सुंदर अशी मंदिरं आहेत, प्राचीन अशी. ती मंदिरंही आपण बघितली पाहिजेत. म्हणून मी तुम्हाला आज वाईच्या परिसरातल्या या एका मंदिराची ओळख करून दिली. कळलं का मंडळी? तर तुम्हीसुद्धा वाईला जा, गप्पांना सांगा, महाबळेश्वरला जा, कृष्ण सौंदर्य बघा. अभ्यास कराच, हो कराच, हो अभ्यास करावाच लागणार आहे तुम्हाला, त्याला पर्याय नाही आहे. पण अभ्यासाशिवायचं बरंच मोठं प्रचंड असं सुंदर जग जे झाडाझुडपांनी बहरलेलं आहे, नद्यांनी वेढलेलं आहे, झरांचा निझरांचा सुंदर आवाज आहे, पशुपक्ष्यांची खिलबिल आहे, सुंदर डोळ्याला सुखावणारी हिरवळ आहे, घाट आहेत, डोंगर आहेत, मंदिर आहेत, वनस्पती आहेत, अशी प्रचंड मोठी दुनिया तो स्वागताला बाहेर आहे. आणि या दुनियेकडे तुम्ही उघड्या डोळ्यांनी आतापासूनच बघायला शिकले पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणून मी तुम्हाला आज एका वेगळ्या मंदिराची ओळख करून दिली. तर मग जाणार ना तुम्ही मंदिर बघायला काय? हो, जायचंच असतं. मग तुम्ही डोंगरावर जाल, पठारावर उतरा, तिथे वेली असतील कदाचित. तुम्हाला मी सांगितलेला जवळची वेल सापडेल सुद्धा, काय सांगा. हो, महाबळेश्वर परिसुद्धा खूप रानवेलीने बहरलेला आहे, खूप दाट झाडे तिथे. हो, तुमच्या शिक्षकांना सांगा लादळूची वेल कुठे दाखवा आम्हाला. हो, मग जाणार ना. बाय बेटांनो, बाय बाय.

0: राम राम मंडळी. मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपल्या बरोबर परत आहे न्यूट्रिशनिस्ट डायटिशियन दृष्टी मेहता, आणि आपण आज गप्पा मारणार आहोत पुन्हा आजारपणाचं मूळ कारण लाईफस्टाईल, आणि तेच डाएट जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमचं आजारपण सुद्धा कंट्रोलमध्ये येऊ शकतो. राम राम रिष्टी.
1: राम राम सर.
0: रिष्टी मला सांग, दरवर्षी
1: हो
0: किंवा दोन तीन वर्षाला
1: हो
0: काहीतरी नवीन फॅड येतं डाएटचं, म्हणजे ते परदेशातच येतं
1: हो.
0: की कधी कधी ब्लॅक कॉफी खूप चांगली
1: हो.
0: की कधी कधी म्हणतात ते ऍपल सिडर
1: व्हिनेगर
0: खूप चांगलं, की कधी कधी ते केटोजेनिक डाएट येतं
1: हो.
0: कधी कधी जनरल मोटर डाएट येतं
1: हो.
0: मग सध्या काय लेटेस्ट चालू आहे? मग
1: अँटी इन्फ्लॅमेटरी होतं ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मध्यंतरी आपलं हे इंटरमिटंट फास्टिंगचं पण खूप मोठा फेड होता, आणि त्याच्यावरती पण मग आता आपल्याला कळालं आहे, संशोधन आलेत की आता तेही बरं नाहीये.
0: का?
1: कारण ते तुमचे हृदय विकार वाढू शकतात. कारण मग तुमचं फास्टिंगचं रेशो खूप जास्त होत आहे, तर तुम्ही काय होता, स्ट्रेस्ड होत आहे की तुमच्या बॉडीला जेवढे कॅलरी प्रोटीन फॅट पाहिजे.
0: मेंटली स्ट्रेस्ड होतोय,
1: दोन्ही होत आहे. आता समजा तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग वरती आहेत, तुम्ही गेट टुगेदरला गेले फ्रेंड सोबत, ते सगळे कॉफी पितायत, नाश्ता करतायत, अरे मला तर नाही खायचंय, मला तर नाही
0: प्यायचंय,
1: हा माझा तर वेळ अजून नाही आलेला आहे, हे खूप चुकीचं आहे.
0: म्हणजे तुला असं म्हणायचंय का, म्हणजे तुम्ही डाएट पाळलंच पाहिजे
1: हो,
0: पण अशा ठिकाणी की तुम्ही गेले तर थोडस फ्लेक्झिबल व्हायला हरकत नाही, त्याने काही तुम्हाला पाप लागणार नाही,
1: अजिबात नाही,
0: पण लगेच दुसऱ्या दिवशी ते करेक्ट करायचं.
1: हा सी, डाएट आणि डाएटिंग हे दोन्ही वेगळे गोष्टी असतात. डाएट म्हणजे तुम्ही त्याला तुमच्या लाईफ मध्ये इनकॉर्पोरेट करून घेणार, त्याला लाईफस्टाईल बनवून घेणार म्हणजे डाएट, आणि डाएटिंग म्हणजे हे सगळे फॅट्स की मी ज्यूस डाएट वरती जाणार, मी हेच कमी करणार, मी तेच कमी करणार, आणि काही गोष्टी तुमच्या डाएट मधनं कट डाऊन करणार, ते तुम्ही आयुष्यभर नाही करू शकणार आहे. तुम्ही असं डाएट करायला पाहिजे जे तुमचं दिनचर्याला डिस्टर्ब न करता तुमच्या सोबत ते तुमचं फ्रेंड सारखं पाहिजे. इट शुड बी लाईक अ कंपॅनियन. तुम्हाला ते तुमचं एक्स्ट्रा जॉब नाही करून घ्यायचं आहे. फक्त तुमच्या आहारामध्ये ते जे कमतरता आहे, काही जास्त गोष्टी आहेत, त्याला बॅलन्स कसं करणं आणि सोप्या आहारात कसं इम्प्लिमेंट करून करणं.
0: म्हणजे दिवाळी आली तरी थोडाफार फरक करायलाच पाहिजे,
1: करू शकतात.
0: आता
1: 31st
0: पार्टी करायला हरकत नाही,
1: अजिबात नाही.
0: नंतर काय म्हणतात, तिळगुळ घ्या पण खायला हरकत नाही.
1: हो नक्कीच नक्कीच. आणि तुम्ही तुम्हाला आता रेझोल्युशन पण सुरू होतील सगळ्यांचे.
0: हो
1: बरोबर ना. मग त्याच्यावरती आपण एक छान टॉपिक मी विचार केला होता, आपण बोलूया. रेझोल्युशन जेव्हा आपण सुरू करतो, मी जिम जाणार आहे, मी डाएट करणार आहे, बटाटा बंद, साखर बंद, बट ते जानेवारी पासून सुरू करण्याच्या अगोदर डिसेंबरच्या 15 दिवसापासून तुम्ही एक छोटं रेझोल्युशन तरी घ्या. जसं मी रोज माझ्या गरजेच्या प्रमाणे 2.5-3 लिटर पाणी पिणार. 15 दिवस जेव्हा तुम्ही हे गोल पूर्ण करणार, तुम्हाला स्वतःला स्वतःवरती एक कॉन्फिडन्स येणार आहे. तसं एक एक टप्प्यावरती तुम्ही जा, रॅदर देन सगळंच एकत्र स्वतःवरती ओढून घेण्यापेक्षा. आणि जेव्हा तुम्ही म्हणाले की फराळाचं खायला पाहिजे की नाही दिवाळीचं, आता मला सांगा की जेव्हा तुम्ही ताटातली एक पोळी असते, दॅट इज अराउंड, तुमची जर 100 ग्रामची पोळी आहे तर ती 300-350 कॅलरीजच्या आसपास असू शकते. एक पोळी, हा महाराष्ट्रीयन चपाती, बिग चपाती ऑफ 100 ग्राम्स ठीक आहे. किंवा दोन पोळ्या धरू आपण, घ्या 45 ग्रामची एक स्टँडर्ड साईज असते. सो आपण दोन पोळ्या खाल्ल्या तर त्याच्यात तुमचे 350 कॅलरीज जातात. तुम्ही फराळाची कोणतीही तळलेली गोष्ट किंवा गोड गोष्ट खाणार आहे, ते तुमच्या एका पोळीच्या इक्विव्हॅलंट होणार आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे की ती पोळी मग अर्धी स्किप करायची आणि तुम्ही ते थोडंसं फराळ खाऊ शकता. तुमचं कॅलरीज तुम्ही बॅलन्स करायला शिका, तर मग ते फराळ पण तुम्ही नियमितपणे खाऊ.
0: म्हणजे एव्हरेज एका माणसाचं, म्हणजे ठीक आहे ते वयाप्रमाणे तुमच्या वजनाप्रमाणे असं, तर ऑन एन एव्हरेज किती कॅलरीज खायला पाहिजे?
1: सी मिडल एज ग्रुपचा आपण बोलूया की पहिले 1800 कॅलरीज मेल्सची असायची आणि 1600 कॅलरीज फिमेल्सची असायची. आता NIN म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन यांनी हा रेशो थोडा कट डाऊन केला आहे, फिमेल्सचं 1500 आणि मेल्सचं 1600-1700 दरम्यान, कारण आजार वाढतायत. सो कॅलरी रिक्वायरमेंट कमी केल्याशिवाय इंडियन लोकांना पर्याय नाहीये. प्लस समोर व्यायाम काहीच नाहीये, बैठकीय काम आहे आपलं ठीक आहे. शेतात काय आपण रोज काम करूया, आपण लॅपटॉप समोर बसतोय भरपूर पब्लिक ठीक आहे. फिजिकल ऍक्टिव्हिटी लेवल खूपच कमी झाला, त्या हिशोबाने मग कॅलरी इनटेक पण आपल्याला बॅलन्स करायला हवंच. म्हणजे समजा 1600 कॅलरीज पाहिजे तर 400-400 कॅलरीजचं तुमचं दिवसभराचं एक एक मील्स पाहिजेत ठीक आहे. त्याच्यात समजा पोळी मी म्हटलं जसं की ते तुमचे दोन पोळी, म्हणजे
0: आजकाल तर हे पण म्हणतात ना गव्हामध्ये ग्लुटेन असतं त्यामुळे ते खायला नाही पाहिजे.
1: खरं सांगू का, ते बिचारा गव्हाला आणि ग्लुटेनला खूप बदनाम करून ठेवले. प्रमाण हे आहे ना, हे महत्वाचं आहे. तुम्ही जर रोज खातायत सकाळ दुपार संध्याकाळ आठवडभर महिनाभर जो ग्लुटन खाणार आहे तो 100% ते ग्लुटन तुम्हाला त्रास करणार आहे. त्याच्यासोबत तुम्ही रवा पण खाणार, त्याच्यासोबत तुम्ही मैदा पण खाणार, बाहेरचं पिझ्झा बर्गर पण खाणार,
0: मग सगळं
1: आलंच. ठीक आहे, मग आपण काय करतोय, खूप लोड करतोय आपल्या बॉडीला ग्लुटनने. तुम्ही जर एका वेळेला बाहेर ग्लुटनचं बर्गर किंवा म्हणजे मैद्याचा बर्गर खाणार आहे त्याच्यासोबत मग घरी तुम्ही बाजरीची भाकर, नाचणीची भाकर किंवा ज्वारीची भाकरी हे ऍड करा ना, मग ते ग्लुटन तुम्हाला तेवढा त्रास नाही करणार आहे. आता गहू हे आपलं आहे का? नाही, आपलं जे स्टेपल फूड आहे ते ज्वारी बाजरी आणि नाचणी आहे, हे आपण खायलाच विसरतोय. तर खरं तर जेवढं मिलेट इयर म्हणून मागच्या 2 वर्षापासून गव्हर्नमेंट प्रमोट करते ते खरंच खूप चांगलं आहे. कितीतरी प्रकारचे मिलेट्स आहे, कितीतरी प्रकारचे मिलेटचे आपण पीठ ऍड करू शकतो. 7 ते 8 प्रकारचे पीठ जर आपण रोज ऍड केले तर आठवड्याभरात आठवड्याभरात किती व्हरायटी मिळते. आज गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, मग भगर, ओट्स, हे सगळ्यांचं तुम्ही वेगवेगळं पीठ करून त्याच्या पोळ्या करू शकतात. व्हरायटी पण मिळणार आहे आणि न्यूट्रिएंट डेन्स पण बॉडी होणार आहे.
0: चलो आता मागच्या आठवड्यातला विषय कंटिन्यू करू, डिसीजेस आणि डाएट.
1: ओके, आता डिसीजेस बद्दल आपण शुगर, बीपी आणि पीसीओएस बद्दल बोललो. आता आपण जे जगभरात वाढणारं आहे ते आहे कॅन्सर. कॅन्सर म्हणजे काय असतं? अँटी ऑक्सिडन्सची बॉडीला कमतरता असल्यामुळे ते कॅन्सरचे घटक शरीरात वाढतात. ठीक आहे, आपल्याला वाटतं की आपण खूप भाज्या खातो, अमेरिकन्स काहीच भाज्या खात नाही, पण खरं तर ते लोक जास्त खातात. राईट, सो आपल्या ताटातलं समजा अर्ध ताट भाज्यांनी भरलेलं असेल तर आपल्या बॉडीमध्ये अँटी ऑक्सिडन्टची कमतरता नाही होत. दिवसातनं 2 फ्रुट्स कमीत कमी जे सीझनल आहे ते तुम्ही नक्की खायलाच पाहिजे आणि ते सवय पाडायलाच पाहिजे. आणि फ्रुट्स हे जेवणानंतर कधीच नाही खायला पाहिजे, ते जेवणाच्या अगोदर किंवा उपाशीपोट खाल्लेले तुम्हाला जास्त बेनिफिट्स देणार आहे. सो कॅन्सरच्या वाढत्या रेटला कमी करण्यासाठी अँटी ऑक्सिडंट डाएट म्हणजे भरपूर फ्रेश व्हेजिटेबल्स, फ्रुट्सचा इंटेक आणि प्रोटीन रिच डाएट खाल्ल्याने तुम्ही अँटी कॅन्सर डाएट असं करून तुम्ही खाऊ शकता. ज्याच्याने आपल्याला
0: ऍव्हरेज आपल्या भारतीय डाएट महाराष्ट्रीयन डाएटमध्ये आपण प्रोटीन किती खातो?
1: प्रोटीन आपण जसं मी बोलले मागच्या सेशनला, आपण 10 ते 15 ग्रामच्या वरती प्रोटीन खात नाही. समजा तुमचं आयडियल बॉडी रिक्वायरमेंट असेल म्हणजे उंचीच्या प्रमाणाने तुमचं आयडियल बॉडी वेट ठरवता येतं,
0: 1 ग्रॅम
1: पर केजी बॉडी वेट. बट तो पर केजी बॉडी वेट किंवा जेव्हा तुम्ही नॉर्मल आहात, जर तुमचं वजन 20-25 किलो जास्त आहे आणि तुम्ही तेवढं जास्त प्रोटीन खाल्लं तर तुमचं वजन कमी नाही होणार आहे. सो तुम्ही सुरुवातीला 0.8 to 1 ग्राम पर केजी आयडियल बॉडी वेटच्या हिशोबाने तेवढंच प्रोटीन खायला पाहिजे. जास्त प्रोटीन खाल्ल्याने पण वेट गेन होतं. ठीक आहे, सो एक इंडियन जर माणूस आहे 160 सेंटीमीटरची हाईट आहे त्याची, तर त्याला दिसत ना 55 ते 60 ग्राम प्रोटीन एवढं खायला पाहिजे. ठीक आहे, आणि मग आता आपण बोलूया पुढच्या आजाराकडे, दॅट इज मेंटल डिसऑर्डर्स. आता एवढं इंडस्ट्रियलायझेशन झालं आहे, एवढं आपण बघतोय की भरपूर आपल्याकडे यु नो आपलं स्क्रीन टाइम खूप वाढलं आहे, एक्सपोजर आहे, की आता समजा प्रत्येक जेव्हा आपण कोणतेही सोशल मीडिया ऍप उघडली त्याच्यावरती शॉपिंगचे ऍप्स किंवा आपण किती छान दिसतोय, आपण किती सुंदर दिसायला हवे हे जास्त प्रमोट केलं जातं, रॅदर देन फिजिकली फिट कसं राहणं हे कोणी प्रमोट करत नाहीये. सो ह्याच्या चक्करमध्ये आपले मेंटल स्ट्रेस नोईंग अनलोईंगली खूप वाढत आहेत. सो मेंटल स्ट्रेसमुळे आपण इटिंग डिसऑर्डर्स आजकाल खूप फेस करतोय, जसं की बिंज इटिंग आहे, एनोरेक्सिया नर्वोसा आहे. ह्याच्यामुळे काय होतं, बिंज इटिंग म्हणजे काय की आपण खूप जास्त खातोय की ठीक आहे, किंवा कोणाचं लक्ष नसेल तेव्हा आपण खूप खातो आणि मग म्हणतो की मी तर खातच नाही म्हणून. ठीक आहे, एनोरेक्सिया की आता तुम्हाला ते स्वतःचा वेटचा एवढा त्रास झालेला आहे की तुम्ही जेवण पूर्णपणेच बंद करतात, अजिबातच काही खात नाही. किंवा असे पण केसेस आहेत की जे स्वतःहून बोट टाकून उलट्या करतात खाल्ल्यानंतर, इवन की वॉकिंग सुरू करतात. जेव्हा तुम्ही रिडिंग करतायत, फोनवर बोलतायत, युअर वॉकिंग ऑल द टाइम, कारण तुमच्या ब्रेनमध्ये तेवढं ते सिंड्रोम बसलं आहे की मी काही खाल्लं तरी माझं वेट पटकन वाढणार आहे. आणि असेही सांगणारे लोक आहे की मैंने तो हवा खाया ना फिर भी मेरा वेट बढताय, असं असतं का कधी? 3500 कॅलरीज खाव्या लागतात तेव्हा जाऊन तुमचं 1 किलो वजन वाढतं. ठीक आहे, सो ते मेंटल स्ट्रेस त्याच्यामुळे वाढतंय आणि ते इंटरलिंक्ड आहेत मग तुमचं गट ब्रेन ऍक्सेसच्या मध्ये, त्याच्यामुळे मग तुमची भूक इतर खूप वाढतीये इतर खूपच कमी होतीये. सो मेंटल हेल्थला बॅलन्स करण्यासाठी पण तुमच्या डाएटमध्ये चांगल्या प्रकारचं ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स पाहिजे, तेलातुपाचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे, फ्रुट्स व्हेजिटेबल्सचा इंटेक पाहिजे, ग्रॅज्युअली तुमच्या डाएटमध्ये चेंजेस करा, प्रोटीन इंटेक बॅलन्स करा. सो अ बॅलन्स न्यूट्रिशन इज ऑलवेज गोइंग टू वर्क वेन इट कम्स टू मेंटल स्ट्रेस ऑल्सो.
0: टिफिन मध्ये देताना पोरांची आवड निवड लक्षात घेतली जाते.
1: बरोबर.
0: न्यूट्रिशन पेक्षा
1: हो.
0: आणि ती आवड निवड त्या मुलाची आसपासचे मुलं शाळेतली मुलं काय आणतात ते आणायची.
1: बरोबर आहे.
0: आणि नवरा बायको दोघे काम करतायत त्यामुळे सकाळी उठून डबा बनवणार कोण.
1: बरोबर.
0: तर टिफिन कसा असावा लहान मुलांचा?
1: ठीक आहे. टिफिन मध्ये वाढतं वय आहे तर नक्कीच कार्बोहायड्रेटचा खूप मोठा रोल असतो. कार्बोहायड्रेट आहारातनं कधी पण कमी नाही करावं, ते मुलं असो की मोठे असतो. प्रमाण फक्त किती पाहिजे ते इम्पॉर्टंट आहे. सो एक प्रमाण कार्बोहायड्रेटचं तुम्ही काही घेऊ शकता, जसं मग ते पोहे असो, उपमा असो, पोळी असो, भात असो, भाकरी असो, डोसा असो, इडली असो, उत्तप्पा असो. त्याच्यासोबत तो सोबतीला एखादं प्रोटीनचं सोर्स तुम्ही देऊ शकता मुलांना, जसं की तुम्ही अंडं देऊ शकता, पनीर देऊ शकता, किंवा साधे फुटाणे जरी दिले, फुटाणे गुळ इज द एक्सिलेंट कॉम्बिनेशन, त्याला तुम्हाला काही शिजवायची पण गरज नाहीये. सो मुलांना एक डबा नट्सचा किंवा फुटाण्यांचा तुम्ही जर ठेवला तर त्यांचं प्रोटीन रिक्वायरमेंट थोडंफार त्याच्यातनं पूर्ण होतं. थोडेसे व्हेजिटेबल्स त्याला स्लाईस करून द्या, एखाद दोन स्लाईस केलेली काकडी ऍड करा, टोमॅटो ऍड करा, थोडं रंगबिरंगी डाएट बनवून द्या. किंवा तीच भाजी बनवून तुम्ही पोळीमध्ये मिक्स करून त्याचं रोल करून देऊ शकता, किंवा त्याचा पराठा करून तुम्ही देऊ शकता, व्हेजिटेबल पुलाव करून देऊ शकता. तर आई म्हणते आता व्हेजिटेबल्स टाकल्या, आता मुलं सगळं काढून काढून फेकतात, तुम्ही त्याची प्युरी करून ग्रीन पालक पुलाव किंवा बीटरूट पुलाव किंवा बीटरूट पोळी असं पण करून मुलांना देऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकाराच्या शेप्समध्ये तुम्ही बनवून देऊ शकतात, ज्या पद्धतीने मुलांना ते थोडं अट्रॅक्टिव्ह होईल. जेव्हा तुम्ही म्हणतात की दोन्ही पेरेंट्स वर्किंग आहे, आय एम ऑल्सो वर्किंग, सो प्री प्रिपरेशन करून ठेवायला काहीच हरकत नाही. जसं आपल्या घरात फ्रीज आहे, ते फ्रीजचा पूर्णपणे वापर करा. जसं तुम्ही व्हेजिटेबल चॉपिंग करून ठेवू शकतात, रात्रीची कापलेली भिंडी ती सकाळी फोडणी देऊन डब्याला दिली तर काही प्रॉब्लेम नाहीये. भिंडी इज फेवरेट फॉर किड्स. सो भिंडीची भाजी आणि पोळी आणि थोडेसे नट्स, झालं तुमचं डायट बॅलेन्स, तुमचं मुलांचं टिफिन बॅलेन्स. ठीक आहे. तुम्ही समजा व्हेजिटेबल कटलेट बनवणार आहे, ते कटलेटचं प्रिपेरेशन पण तुम्ही रात्री करून ठेवू शकतात. सो दॅट इज ओके. की आपल्याला वाटतं तर फ्रीज मधलं खाऊन काढून कसं मुलांना द्यायचं, ते काय तेवढं ताजं नसतं, असं काही नसतं. तुम्ही थोडंसं चॉपिंग प्रिपरेशन करून ठेवू शकता, थोडंसं पीठ मळून ठेवू शकता, ते तुमच्यासाठी पण चांगलं आहे आणि मुलांसाठी पण सगळं तुम्हाला संतुलित आहार भेटणार आहे. त्याच्यासोबत तुम्ही ऍड ऑन एखादं फ्रूट पण मुलांना देऊ शकतात. सीझनमध्ये केळी इज बेस्ट टू हॅव. आता जसं फ्रूट्समध्ये तुम्ही ऍपल रेग्युलरली देऊ शकतात, संत्री मोसंबी पण देऊ शकतात. डिपेंड्स आता तुमच्या मुलाला कोणतं फ्रूट रेझिस्ट होत आहे, पण नक्की एक दोन फ्रूट तरी ऍड करा ज्याच्याने मुलं खायला सुरुवात करेल आणि त्याच्या डब्याने इन्स्पायर होऊन त्याचे मुलं आणि त्याचे फ्रेंड्स पण खायला सुरुवात करतील.
0: आता आई वडील, नवरा बायको आणि दोन मुलं,
1: बरोबर,
0: शाळेतली कॉलेजातली, ह्यांचा दिवसभराचा डाएट कसा असावा, सकाळपासून कशी सुरुवात व्हावी?
1: टू बी व्हेरी फ्रँक, की प्रत्येकाची गरज वेगवेगळी असणार आहे. प्रत्येकाचं वयग्रुप
0: आहे,
1: वयग्रुप वेगवेगळं आहे. आता मुलांचं तेला तुपाचं प्रमाण थोडं जास्त गेलं तरी प्रॉब्लेम नाही. आई वडिलांचं वजन कसं त्या हिशोबाने आपण बघू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. जसं मुलांचा डबा आपण दिलाय तोच हेल्दी डबा आई वडिलांनी पण खाऊ शकतात ब्रेकफास्टला. ठीक आहे. म्हणजे अशी कितीतरी पेरेंट्स आहे, वर्किंग पेरेंट्स आहे, जे काहीच खाल्ल्याशिवाय कामाला जात आहेत. ठीक आहे. सो मुलांच्या डब्यामध्ये आपल्याला कळतंय की हा पदार्थ अनहेल्दी आहे हे आपल्याचं. फॉर एक्झाम्पल बटाटा वडा आपण दिला तर ते वन्स इन अ वीक खायला प्रॉब्लेम नाहीये, बट तुम्ही जेव्हा मेथीचा पराठा पालकचा परोठा बनवता तुम्ही स्वतः पण एक पराठा स्वतः ते बनवून तुम्ही खाऊ शकतात, सोबत दही घेऊ शकतात. फ्रूट मुलांना देत आहे तर स्वतः पण एक फ्रूट खाऊन ऑफिसला जाऊ शकतात. सुरुवात दिनाची तुम्ही दुधापासून किंवा तुमचं ग्रीन टी, ब्लॅक टी, वयाच्या हिशोबाने तुम्ही ऍड करू शकतात. व्यायामाने सुरुवात करा. जसं ब्रश करायची सवय आहे तसं उठून 5 मिनिटाचा अनुलोम विलोम कपालभाती करायची पण सवय स्वतः पाडा आणि मुलांनाही करून घ्या. ठीक आहे. लंचमध्ये एक भाग धान्यांचा, जसं पोळी, भात किंवा भाकरीचा.
0: ब्रेकफास्ट खूप इम्पॉर्टंट आहे,
1: सगळ्यात इम्पॉर्टंट मील आहे दिवसाचं. कारण जेव्हा ब्रेकफास्ट खात नाही तुम्हाला दुपारपर्यंत खूप भूक लागून जाते आणि रात्रीभरचं आपण आपलं पोट रिकामं असतं, म्हणून त्याला ब्रेकफास्ट म्हणतात. की उपासाला आपल्याला तोडायचं आहे आणि सकाळी उठून जी आपल्याला ऊर्जेची गरज आहे ते सगळे ऊर्जेची गरज आपल्याला ब्रेकफास्टमधनं प्रामुख्याने मिळणार आहे आणि आपलं ब्रेन पण त्याच्यामुळेच काम करणार आहे. जर तुम्ही उपाशीपोटी गेला ना तुमचं कामामध्ये, तुमच्या शिक्षणामध्ये पण तुमचं तेवढं लक्षात लागत नाही. ठीक आहे. सो ब्रेकफास्ट इज इम्पॉर्टंट. एक मिड मील फ्रूट असायला पाहिजे किंवा बिफोर ब्रेकफास्ट पण तुम्ही फ्रूट खाऊ शकता.
0: साधारण किती गॅप ब्रेकफास्टमध्ये आणि मिड मील मध्ये?
1: 2 तासाचं असेल तर उत्तम आहे, नाहीतर मग सकाळी उठून पहिले फ्रूट खाऊन
0: पोहे थोडेसेच खायचे.
1: मुरण मोठं ताट भरून नाही खायचं आपल्याला. सो फ्रूटचा हा एक प्लस पॉइंट. जेव्हा तुम्ही फ्रूट खाणार तुमचं अर्ध पोट भरून जाणार आहे, तुम्ही आपोआप पोहे कमी खाणार आहे. ठीक आहे. किंवा तो पालकचा पराठा पण 2-3 आपल्याला खाण्याची, एका आणि त्याच्यासोबत दही घेतलं तर आपली पोट छान पद्धतीने भरते. ठीक आहे. सो फ्रूट इज इम्पॉर्टंट. स्टार्ट युअर डे ऑर युअर फर्स्ट मील विथ द फ्रूट अँड देन विथ द ब्रेकफास्ट. त्याच्यानंतर लंचमध्ये एक भाग तुमचा धान्यांचा पाहिजे. त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे की तुमचं प्रोटीन आहे की नाही. आता जेवढ्या वर्किंग लेडीज आहे त्यांना सगळ्यांना मला सांगायला आवडेल की तुम्ही जेव्हा मेन्यू प्लॅनिंग करतायत सगळ्यात पहिले प्रोटीनचा विचार करा की तुमच्या ताटामध्ये प्रोटीन आहे की नाही. डाळी कडधान्य आहे की नाही, नॉनव्हेज आहे की नाही, मग अंडा आहे की नाही, किंवा पनीर आहे की नाही. हे पाच घटकांमधनं काहीतरी एक पदार्थ तुमच्या डाएटमध्ये एक वाटी म्हणजे जे टेनिस बॉलची साईजची वाटी आहे तेवढं ते पदार्थ पाहिजे. आता नॉनव्हेज खाणारे पण एवढे माझ्याकडे येतात, मग मी तो नॉनव्हेज खातो तरी आमचं प्रोटीन पूर्ण होत नाही, आमचं मसल बिल्ड होत नाही. म्हटलं विचारते की किती प्रोटीन आणताय, म्हणजे 200 ग्राम. चार लोकांमध्ये 200 ग्राम प्रोटीन म्हणजे किती झालं, 50 ग्राम. तुमची प्रोटीनची रिक्वायरमेंट कशी पूर्ण होणार आहे ते तुम्हाला कमीत कमी 150 ग्राम खाल्ल्यानंतर ती प्रोटीनची रिक्वायरमेंट पूर्ण होणार. सो रस्सा रस्सा नाही खायचंय, नावापुरतं नाही खायचंय, ते पीस तुमचं जायला पाहिजे. किंवा कडधान्य हे तुमचं मीडियम कन्सिस्टन्सीची असेल तर अर्धी ते पाऊण वाटी खायला काही प्रॉब्लेम नाहीये. पातळ वरण आमटी आहे तर ते एक वाटीभर खायला काहीच हरकत नाहीये. तेवढ्याच प्रमाणात भाजी आणि सॅलड तुमच्या ताटात ऍड करा. आता छान हिवाळा सुरू होणार आहे, सगळ्या हिरव्या पालेभाज्या सुरू होणार आहे, सगळ्या पापड्या सुरू होणार आहेत, तर ते सगळ्या पापड्या आपल्या डाएटमध्ये नक्की ऍड करा. त्याच्याने फायबरचं प्रमाण खूप चांगल्या पद्धतीने असतं, आपल्या फायबरच्या गरजेचा पूर्ण होतात. ऍड ऑन अजून चांगलं हेल्दी व्हायचं असेल तर थोडंसं दही ऍड करा किंवा ताक पण ऍड करू शकता. जसं लंच आहे तुम्ही तसंच डिनर पण मॅनेज करू शकतात. सो थोडं थोडं थोडं सगळं खायचं आहे. फक्त पोळी, फक्त भात, फक्त खिचडी असं नाही करायचं आहे. डिनर शुड बी लाईट बट सगळ्या कॉम्पोनंट्स त्याच्यामध्ये पाहिजे. इदर पोळी और इदर राईस दोन्ही नाही पाहिजे, ठीक आहे. मग कार्बोहायड्रेटचं प्रमाण नाही वाढणार. सोबत प्रोटीन, सॅलेड, भाजी हे आपल्या ताटात पाहिजेच. संध्याकाळी कुरकुरती भूक लागते, त्याच तसं इम्पॉर्टंट मील जेव्हा सगळ्यात आपल्याला जास्त चमचमीत खायला आवडतं. बाहेर गेले मित्रांसोबत चला चहा पिऊ आणि चहासोबत चला एखादा वडापाव किंवा समोसा पण खाऊ. पण हे ग्रॅज्युअली कमी करता येतं. आठवड्यातनं चारदा खाताय तर दोनदा आणा. त्याला काही हेल्दी मीलने रिप्लेस करा. जसं तुम्ही शेंगदाणे फुटाणे खाऊ शकतात, स्वतः घरून एक फ्रूट कॅरी करू शकतात, डेस्कला तुम्ही नट्स ठेवू शकता ज्याच्याने तुमची ती क्रेविंग्स कमी होणार, ठीक आहे. आणि मेन तर आहे पाण्याचं बॅलन्स किती ठेवतायत, ठीक आहे. आता वर्किंग मेन्स असो की ते तहान लागली, आय एम सॉरी टू से, की तहान लागल्यावरती स्मोक करतात किंवा चहा प्यायला जातात, त्याच्याने तुमची भूक कमी होते आणि मग ऍसिड रिफ्लेक्सेस, ऍसिडिटीच्या प्रॉब्लेम्स खूप वाढतात आणि मग गट हेल्थ खराब होतं आणि मग आजारांना इन्व्हिटेशन होतं. सो आपली बॉडीचं ऐका, आपली ऊर्जेची गरज किती आहे, आपल्या पाण्याच्या गरजेस किती आहे, तेवढ्या प्रमाणात तुमचा आहार आणि पाणी हे दोन्ही बॅलन्स्ड पाहिजे, ठीक आहे. होप हे तुमचं दिनाचं तुम्हाला एक शॉर्ट अनालिसिस मिळालं असेल. सेम एज लंच, म्हणजे थोडं प्रमाणात मी बोलले ना की एक पोर्शन धान्याचा, मग तो पोळी असो किंवा भात असो, एक पोर्शन प्रोटीनचा, एक पोर्शन तुमचा व्हेजिटेबलचा आणि एक पोर्शन सॅलेडचा. म्हणजे अर्धी ताट तुमची भाज्यांनी भरलेली आहे की नाही हे तुम्ही नक्की बघा. एक प्रोटीन आहे की नाही हे नक्की बघा.
0: आणि रात्रीचं जेवण ते जे म्हणतात आजकाल सूर्यास्ताच्या आत झालं पाहिजे,
1: प्रॅक्टिकली प्रत्येकाला पॉसिबल नसतं ते, ठीक आहे. जे ऑफिस गोईंग आहेत ते घरीच 6-7 वाजता येतात, मग ते कसं करणार, ते काही उपाशी झोपणार आहे का, नाही. जेवढं

0: गुड प्रोटीन, लीन प्रोटीन असं पण म्हणतात आजकाल. लीन प्रोटीन ऐकलं असेल तुम्ही. आणि प्रोटीनमध्ये दोन असतात की एक असतं लो क्वालिटी प्रोटीन असतं, एक असतं हाय क्वालिटी प्रोटीन. जेवढ्या नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत त्यांना हाय क्वालिटी म्हटलं जातं आणि जेवढे व्हेजिटेरियन आहे त्याला लो क्वालिटी. त्याचं कारण सांगते. आपल्या बॉडीमध्ये 20 इसेन्शियल अमायनो ऍसिड्स, अमायनो ऍसिड्स म्हणजे एका प्रकारचे प्रोटीन जे आपल्या बॉडीला गरजेचे असतात. 11 अमायनो ऍसिड्स आपली बॉडी स्वतः बनवते आणि 9 जे आपल्याला बाहेरनं घ्यावे लागतात. तर जेवढे नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये सगळे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स ऑलमोस्ट असतात. पण जेव्हा आपण व्हेजिटेरियन असतो तर एका धान्यामध्ये किंवा एका कडधान्यामध्ये एखादी गोष्ट प्रोटीनची कमी असते. आता जे आपले धान्य असतात त्याच्यातही प्रोटीन आहे, जसं पोळी आहे किंवा भात आहे. भात मध्ये जे प्रोटीन कमी आहे ते डाळीतनं आपल्याला कम्प्लीट होते. सो वरण भात इज अ एक्सिलंट कॉम्बिनेशन ऑफ ऑल द इसेन्शियल अमायनो ऍसिड्स. सो बॅलन्समध्ये खाणं इम्पॉर्टंट आहे. सो त्याच्याने आपल्या प्रोटीनची रिक्वायरमेंट पूर्ण होऊ शकते.
1: आणि सगळ्यात महत्वाचं फॉरेन मध्ये डाएट म्हणजे एखादं फूड की हे चिया सीड चांगलं, मग लगेच आपले इथले लोक पण ते चिया सीड मध्ये खूप महाग असतं, मग काही किंवा ते परवडत नाही. मग असंही म्हटलं जातं की तुम्ही त्या एरियामध्ये जे पिकतं
0: बरोबर आहे,
1: जे तुम्ही वर्षानुवर्षे पिढीजात खाता तेच तुमचं डाएट असलं पाहिजे.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
1: म्हणजे हे किवी फ्रूट,
0: अवाकाडो, ब्रेड टोस्ट, पीनट बटर, हे सगळं आपलं नाहीये, ठीक आहे. त्याच्यापेक्षा शेंगदाणे गोळ खाल्लेलं आपलं अंगी जास्त लागणार आहे. आणि टोस्ट खाल्ल्यापेक्षा ते शिळी पोळीचं चुरा करून खाल्लेला बेटर राहील माझ्या हिशोबाने.
1: आणि ते ऍपल सिडर व्हिनेगर,
0: ऍपल सायडर व्हिनेगर, हे सगळं तुमचे एक म्हणतात ना सपोर्टिंग रोल्स आहेत. त्याच्यावरती तुमचं कम्प्लीट डाएट नाही होऊ शकत. तुमच्या आता काही काही लोकांना सूट होतं, काही काही लोकांना नाही होत. सो अगर तुमचं तुम्ही ट्रायल एरर करू शकतात. सी जे काही नवीन येतंय ते ट्राय करायला प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कुठे जेव्हा तुम्ही प्रमाणाच्या बाहेर ते घेतात. आता चिया सीड्सचं इंडियन व्हर्जन म्हटलं की सब्जा आहे, ठीक आहे. दोघांची न्यूट्रिटिव्ह प्रॉपर्टी प्लस मायनस आहे, दोघांचे हेल्थ बेनिफिट्स आहेत. अफोर्ड करू शकतात तर तुम्ही चिया सीड्स पण घ्यायला कमी प्रमाणात हरकत नाहीये. सब्जा पण तुम्ही रेग्युलर, आता थंडी आहे तर थंडीमध्ये सब्जा खायला पाहिजे का? वातावरण त्याचं थंड आहे. वेरस चिया सीड्सचं थोडंसं गरम असतं. सो त्यावेळेला तुम्ही चिया सीड्स घेऊ शकतात. आणि अजून तुम्ही ऍपल सायडर व्हिनेगर म्हणाले किंवा समजा किनोवा आहे. सो किनोवा इज हाय ऑन फायबर, पण मग ते तुम्हाला सूट होतंय का? प्रत्येकाला आवडतंय का? आपल्याला त्याच्यापेक्षा सकाळी पोहे खाल्लेले जास्त आवडतात. तुमचं पॅलेट काय आहे ते जास्त महत्वाचं आहे. तर
1: अच्छा, आणि वेट लॉस करताना कॅलरी डेफिशिएंट ठेवायला पाहिजे,
0: हो,
1: तर तो किती ठेवायला पाहिजे?
0: समजा आता एका यंग माणसाची, जसं मी बोलले की 1800 कॅलरीजची गरज आहे साधारण, पण जो ऑलरेडी 2500 ते 3000 खातोय. जेव्हा माझ्याकडे पेशंट आलं की मैले मी डायट रिकॉल घेते की ते किती दिवसभरात न खाताय. त्याचं समजा 3000 कॅलरीज तो आता सध्या खातं पण गरज आहे 1800 ची, तर आपण त्याला ग्रॅज्युअली कॅलरी डेफिशियंट करतो. म्हणजे 3000 वरून आपण त्याचे 500 कॅलरीज कमी करून त्याला 2500 कॅलरीज वरती पहिले आणतो आणि ग्रॅज्युअली पुढे जाऊन जाऊन ते 1800 कॅलरीज वरती आणतो. जसं हा कॅलरी डेफिशियंट होईल,
1: ते 1800 पेक्षा कमी नाही करायचे,
0: करू शकतात ना. कारण जर वेट जास्त आहे 500 अजून कमी करू शकतो. 1200 खाली कधीच नाही जायचं, ठीक आहे. म्हणजे 800 कॅलरीजचं डायट, 1000 कॅलरीजचं डायट हे युट्यूबवरती खूप फेमस आहे. पण तुम्ही जेव्हा हे बघणार तर त्याच्यासोबत तुमचे सगळे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी सुरू होणार आहे. तुमचं हेअरफॉल होणार आहे, तुमची स्किल डन होणार आहे, तुमचं पूर्ण.
1: आता मला एक सांग, 1200 कॅलरीजचं हेल्दी डायट तू काय रेकमेंड करशील?
0: आता
1: म्हणजे थोडक्यात 600 कॅलरीजचे दोन फूड्स.
0: सी जे प्रपोर्शन आहे, तुम्ही तुमच्या आहारातले समजा पोळी भात किंवा भाकरी आहे, तुम्ही जर दोन खाता तर त्याच्या तुम्ही 1/4 किंवा 1/2 आणू शकता. प्रोटीनचं रिक्वायरमेंट आहे की नाही पहिले ते बघा, तर ते पूर्ण करा. सकाळ आणि संध्याकाळमध्ये दोन पोर्शन प्रोटीनचे ऍड करा, जेवढे मी एक्झाम्पल्स दिले. त्याच्यानंतर ब्रेकफास्टमध्ये पण फ्रूट आणि व्हेजिटेबल्सचं इंटेक ऍड करा. दिवसातनं 2 वेळा दूध ऍड करा किंवा अंडं ऍड करा. इव्हनिंग स्नॅक्स ठेवा, फ्रूट्स दिवसातनं 2 घ्या. 1/2 किलो भाजी खातोय की नाही आपण दिवसात ना, तेवढी गरज आहे.
1: 1/2 किलो,
0: 1/2 किलो पण तेवढी होते का? म्हणजे फ्रूट्स मिळू ना. सो तुम्ही लंचमध्ये आणि डिनरमध्ये साधारण 75 ते 100 ग्राम भाजी, रॉ भाजी तेवढी जायला पाहिजे. दिवसात ना 2 फ्रूट्स खायला पाहिजे 100-100 ग्रामचे, राईट. आणि सॅलड्स खाल्ले की तुमचे 500 ग्रामची व्हेजिटेबलची रिक्वायरमेंट पूर्ण होते. अशा पद्धतीने एक साधारण 1200 कॅलरीजचा प्लॅन आपण बघू शकतो.
1: वा, अशा रीतीने अर्धा तास पूर्ण झाला.
0: ओके,
1: आपण डिसीजेस, डाएट आणि सगळ्यात महत्वाचं ओव्हरवेट साठी जे आहे ते सुद्धा कव्हर केलंय. म्हणजे थोडक्यात आपण ज्या एरियात राहतो तिथलंच डाएट खाल्लं पाहिजे. जे आपण पिढीजात खात आलो त्याला तेवढं तेच खायला पाहिजे. तुम्ही व्हेज असो नॉन व्हेज असो, आणि फॅट डाएटमध्ये

0: वाहून जायचं
1: नाही. अजिबात नाही, अजिबात नाही.
0: मंडळी घरचं खा, कधी कधी बाहेर जा. आजकाल असं वेळ लागलं की आठवड्यातनं 2 वेळेस तुम्ही बाहेर जाताय, विचार करा. आता पेपरमध्ये आलं होतं की काहीतरी 70-80% पनीर डुप्लिकेट आहे मार्केटमध्ये. मोठमोठ्या हॉटेल्सच्या ब्रँडमध्ये डुप्लिकेट पनीर आहे, खवा डुप्लिकेट येतोय. हे सगळं माहीत असून आपण काय होतं खायला, तर थोडंसं खातो, पण ते हळूहळू सवय लागते.
1: तुम्ही जसं बोलले ना की आपण आठवड्यातनं 2 वेळा खातोय, ऍक्च्युली उलट झालंय की आपण कधीतरी घरी खातोय, मॅक्सिमम बाहेर खातोय असं झालंय.
0: मंडळी थोडक्यात औषध खाण्यापेक्षा जेवण औषध म्हणून खा.
1: नक्कीच.
0: थँक्यू रिष्टी.
1: थँक्यू सो मच सर मला इन्व्हाइट केल्याबद्दल. सगळ्या प्रेक्षकांना माझा धन्यवाद मला छान पद्धतीने ऐकल्याबद्दल.
0: राम राम मंडळी, फेडूया.
2: अंबाबाईचा अंबाबाईचा.